प्रत्यक्षात ती परिक्रमा करणं शक्य आहेच सगळ्यांना असं नाही, किंवा ऐकूया तरी. तर ही जी नर्मदा परिक्रमा आहे तिचा उल्लेख असा होतो की मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम ही परिक्रमा केली होती, आणि ती करत असताना म्हणजे त्याचे ते आद्य प्रवर्तक मानले जातात नर्मदा परिक्रमेचे, त्यांनी ही परिक्रमा केली. तिचं वैशिष्ट्य असं की नर्मदेचीच नाही तर तिच्या दोन्ही तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या जेवढ्या छोट्या छोट्या नद्या आहेत त्यांचे धारा प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून त्यांनी मार्गक्रमण केलं. आणि अशी पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमा जी आहे तिला 45 वर्ष लागली. स्कंद पुराणामध्ये नर्मदेचं वर्णन आलेलं आहे. आताच्या काळात पायी ही यात्रा केली तर 3 वर्ष 3 महिने 13 दिवसात ती पूर्ण होते असा समज आहे, आणि त्यासाठी 2600 किलोमीटर अंतर पायी चालावं लागतं. आता 3 वर्ष 3 महिने 13 दिवस हे ऐकल्यानंतर बरेच जण आवाजलं असेल अनेकांना की अरे एवढे दिवस लागतात. मग आपल्या आसपास आजही अनेक मंडळी आहेत जे नर्मदा परिक्रमा करतात. मी कोणत्या अर्थाने सांगते तर परिक्रमेचे जे नियम आहेत त्या नियमांना पूर्णतः पाळून जर का ही परिक्रमा केली तर त्यासाठी 3 वर्ष 3 महिने 13 दिवस असं म्हटलेलं आहे. नर्मदेबद्दल बोलतोय आपण, नेमके हे नियम काय आहेत परिक्रमेचे वळणार आहे मी त्याकडे, पण तत्पूर्वी आपण हे सुमधूर असं गीत ऐकूया.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी.
3: FM रेनबो 107.1 MHz. आपले अनेक श्रोते सांगता आहेत की खूप मनापासून इच्छा होती नर्मदा परिक्रमा करण्याची, पण वेळ मिळाला नाही, काही वेळेला शरीराने तब्येतीने साथ दिली नाही किंवा इच्छा अपूर्ण राहिली. गोष्टी जुळून येणंसुद्धा काही वेळेला गरजेचं असतं, नाही का? तर मी जे म्हटलं की नर्मदा परिक्रमा पायी जर केली 3 वर्ष 3 महिने 13 दिवस 2600 किलोमीटर अंतर पायी कापावं लागतं, तर त्याच्यासाठी काही नियम आहेत. मग ते नियम कोणते? तर परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर इथून केली जाते, अर्थात तिथूनच केली पाहिजे असं नाही. ही परिक्रमा अमरकंटक, नेमावेर आणि ओंकारेश्वर यापैकी कुठूनही सुरू करता येते. ही परिक्रमा करत असतानाचा सगळ्यात मोठा नियम म्हणजे नर्मदेचं पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेतनं वाहणारं आणि निघणारं पाणी ओलांडणं हे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणारं जे पाणी आहे म्हणजे इतर नद्या तिला येऊन मिळणाऱ्या ते ओलांडलेलं चालतं. शिवाय दुसरे काही नियम असे आहेत की या सदावर्तामध्ये, म्हणजे हा पूर्ण परिक्रमेचा जो मार्ग आहे, त्यात तुम्ही शिधा घेऊन अन्न शिजवायचं किंवा 5 घरी भिक्षा मागून जेवायचं, वाटेत मिळेल ते पाणी प्यायचं आणि जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करायचा, असा नेम ही परिक्रमा करताना करावा लागतो. रोज सकाळ दुपार संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन, नित्यपाठ आणि या परिक्रमेदरम्यान ओम नर्मदे हर हा जप, असा साधारण, अगदी वरवरचं सांगते मी हे, पण असा एक साधारण नेम या परिक्रमेसाठी सांगितला जातो. अनेक पुस्तकं आहेत त्यावर लिहिलेली. तुम्ही नर्मदे हर जर वाचलं असेल तर तो सगळा प्रवास वाचल्यानंतर म्हणजे असं होतं की चला आता आपण पण करूयाच, पण अर्थात त्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला तपासून बघणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल, बाकीचं सगळं राहून द्या, म्हणजे मला असलेली कामं, घरच्या जबाबदाऱ्या वगैरे हे तर बाजूलाच ठेवूया आपण, पण स्वतःच्या मनाचा कठोर निग्रह हा परिक्रमेसाठी या अत्यंत आवश्यक असतो. तर त्यामुळे ज्यांनी कोणी ह्या परिक्रमा आखलेल्या आहेत त्यांना म्हणजे खरंच कमाल वाटते त्यांच्याबद्दल, की त्या काळात किती निग्रहाने आणि कठोरपणे हे सगळं पार पाडणं त्यांनी केलेलं असेल, नाही का? आता नर्मदा परिक्रमा करणारी अनेक मंडळी आहेत, अर्थात एवढे सगळे कठीण नियम पाळणं सगळ्यांना शक्य होतं असं नाही, पण ज्यांना मी भेटले आहे, ज्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली, त्यांनी हे नक्कीच सांगितलं की ती परिक्रमा, तुम्ही सतत निसर्गाच्या सान्निध्यात असता, सतत खळाळत्या पाण्याच्या सान्निध्यातनं ज्या वेळेला तुम्ही ही परिक्रमा करता त्याचा इतका सकारात्मक परिणाम मनावर होतो.

तर त्याच्यामुळे ज्या ज्या मंडळींची ही इच्छा आहे आणि ज्यांना ज्यांना हे करून पाहावंसं वाटतंय त्या परिक्रमेसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या कार्यक्रमामध्ये वेगळ्या परिक्रमेबद्दल बोलू. आता यानंतर मात्र महेश काळे यांच्या स्वरात आपण हे विठ्ठलमय गीत ऐकणार आहोत. रोहन पुणतांबेकर यांचे यांनी संगीत रचना केलेली आहे आणि श्रीधर भावे यांचे शब्द.

नमस्कार, मी अजित कडकडे. आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: आणि नेहमीप्रमाणेच वळणार आहोत एका छोट्याशा बोधकथेकडे। बोधकथा असं नाही म्हणता येणार, हा प्रत्यक्ष आयुष्यात घडलेला प्रसंग आहे, किस्सा आहे। सायकॉलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये एक उल्लेख केला जातो, डिट्रोट इफेक्ट। डिट्रोट इफेक्ट म्हणजे काय? तर नवीन वस्तू विकत घेतली एखादी की तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआप कमी होतो आणि तो वाढवण्यासाठी आपण जास्त खर्च करतो, याला डिट्रोट इफेक्ट म्हणतात। आता हा इफेक्ट नेमका कुठून आला? तर असं म्हटलं जातं, रशियामध्ये डेनिस डिट्रोट नावाचा एक अत्यंत अभ्यासू वाचक होता। त्याचं त्याने खूप ग्रंथ वाचले होते आणि त्याचं स्वतःचं मोठं ग्रंथालय होतं। संपूर्ण आयुष्य त्याचं वाचनात गेलं, गरिबीत गेलं। स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी त्याच्याकडे पैसेसुद्धा नव्हते, इतका तो गरीब होता। अशा वेळेला रशियाची जी राणी होती कॅथरीन, तिला डेनिस डिट्रोटच्या गरिबीबद्दल कळलं आणि तिने डिट्रोटला त्याच्याकडची लायब्ररी, त्याच्याकडचं ग्रंथालय विकण्यासाठी त्या काळातले इतके सारे पैसे दिलेत की आजच्या काळामध्ये त्याचं मूल्य जवळपास 1 करोडमध्ये होईल, 3.5-4 करोड रुपये होतील, एवढे पैसे त्या राणीने दिले। आणि त्या बदल्यात डिट्रोटने आपलं ग्रंथालय विकून टाकलं। काय झालं, एका दिवसात तो खूप श्रीमंत झाला आणि त्या पैशातून त्याने लगेच स्कारलेट रॉब, म्हणजे अतिशय उच्च प्रतीचा असा पोशाख त्याने घेतला। आणि त्याला मग असं वाटलं, अरे माझा पोशाख एवढा चांगला आहे पण आजूबाजूच्या वस्तू तशा नाही आहेत। मग हळूहळू घरातल्या सगळ्या वस्तू त्याने बदलायला सुरुवात केली, किचनमधल्या स्वयंपाकघरातल्या वस्तू बदलल्या, फर्निचर बदललं। असं करता करता करता संपूर्ण घर आपल्या पोशाखाला शोभून दिसेल असं त्याने केलं। पण हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज त्याचं वाढत गेलं। हा सगळा अनुभव त्याने आपल्या एका निबंधात लिहून ठेवला आहे। यालाच मानसशास्त्रातला डिट्रोट इफेक्ट असं म्हटलं जातं। बऱ्याचदा आपल्याकडे सुद्धा आपणही त्याला बळी पडतो ना। म्हणजे तुम्ही महागडा मोबाईल घेतला तर मग अरे एवढा महागडा मोबाईल, मग त्याच्यासाठी इयरफोन असे स्वस्तातले कसे चालतील, मग ते महागडे घेतो। मग काय, आणखीन त्याला कव्हर तर शोभलंच पाहिजे ना, ते असं आलतू फालतू कसं चालेल, मग ते महागडं कव्हर येतं। आपण इतरांना इम्प्रेस करण्यासाठी आपल्या एका महागड्या वस्तूबरोबर इतर सगळ्या वस्तू उगाचच घेत राहतो आणि आपला खिसा हलका करत राहतो। हा आहे डिट्रोट इफेक्ट। त्या डिट्रोटच्या बद्दल त्याची गोष्ट जाणून घेतल्यानंतर आपल्याला जर तसं व्हायचं नसेल तर हा डिट्रोट इफेक्ट आपण आपल्या आपल्यासाठी कशा पद्धतीने नियंत्रणात ठेवू शकतो याचा विचार ज्याने त्याने करावा। म्हणजे ठीक आहे, चांगल्या गोष्टींची हौस असणं ह्यात काहीच गैर नाही, पण ते एकाला लागू नये का आपण उगाचच सगळं वाढवत नेणं, त्याचा विचार करणं गरजेचं आहे। आणि याच नोटवर थांबणार आहोत आपण वंदन कार्यक्रमात। ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र आणि 6:05 रेनबो फंडे या कार्यक्रमात अवश्य भेटूया, याच वाहिनीवर FM रेनबोवर।

बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबो 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमात आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

अरुण दाते यांचा स्वर FM रेनबोवर. वळूया हवामान वृत्ताकडे. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 83%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा. आकाश अंशतः ढगाळ असेल. अपेक्षित कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना. केरलम कर्नाटक समुद्री किनारी भाग, लक्षद्वीप भाग, त्याचप्रमाणे मालदीव आणि कॅमोरिन समुद्री भाग या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग 40 ते 50 किलोमीटर ताशीपासून वाढून 60 किलोमीटर ताशीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोमालिया समुद्र किनारी भाग, अरबी समुद्राचा दक्षिण पश्चिम भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण पश्चिम भाग, कॅमोरिन समुद्र किनारी भाग आणि मन्नारचं आखात या ठिकाणी सुद्धा वाऱ्यांचा ताशी वेग हा 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून 65 किलोमीटर ताशीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांनी समुद्रात बोटी नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा. तुरळक प्रमाणात पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे होतं हवामान वृत्त. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सांधे गुडघे मणक्या. नमस्कार, मी आदित्य ओक. सुमधुर गाणी, गप्पा, मान्यवरांच्या मुलाखती, श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजेच निखळ मनोरंजनाची हमी. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो वाहिनी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: FM रेनबो 107.1 MHz आणि मंडळी आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्याकडे पाहत असताना आपल्याला बदललेल्या काळाची कल्पना येते. मी कशाबद्दल नेमकं म्हणते आहे तर आता सध्याच्या काळामध्ये मराठी चित्रपटसृष्टीने खूपच कात टाकलेली आपल्याला दिसून येते आणि ही कात टाकण्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीचं एकूणच जागतिक पटलावर स्वतःचं अस्तित्व दाखवणं हा भाग अतिशय महत्त्वाचा ठरलेला दिसतो. यामध्ये आता एक चित्रपट महोत्सव सध्या खूप गाजतो आहे तो म्हणजे कान चित्रपट महोत्सव. या चित्रपटाबद्दल किंवा या महोत्सवाबद्दल अगदी थोडक्यात जर बोलायचं झालं तर जगातला सगळ्यात प्रतिष्ठित आणि मानाचा असा हा चित्रपट महोत्सव आहे आणि त्याची पार्श्वभूमी अगदी थोडक्यात सांगाविषयी वाटते की 1939 मध्ये वेनिस फेस्टिवल जिथे होता तर तिथं हुकुमशहा हिटलर आणि मुसोलिनी या दोघांच्या हस्तक्षेपापासून वाचवण्यासाठी फ्रान्सच्या कान्स शहरामध्ये अधिकृतपणे या महोत्सवाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून हा महोत्सव जो आहे तो भरवला जातो आहे. दुसरा महायुद्धानंतर खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू की तो महोत्सव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यामध्ये मे महिन्याची एक परंपरा आहे म्हणजे 1952 पासून हा महोत्सव दरवर्षी मे महिन्यामध्ये पॅलेस दे फेस्टिवल इथं आयोजित केला जातो आणि 1946 मध्ये पहिलाच एक आपल्याकडनं भारताकडनं एंट्री झाली होती. चेतन आनंद यांचा नीचा नगर हा चित्रपट तिथे दाखवला गेला होता आणि त्याला कान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला होता. तर असे सगळे जे पुरस्कार म्हणण्यापेक्षा सुद्धा असे सगळे जे महोत्सव आहेत तर या महोत्सवांबद्दलच थोडक्यात अगदी आपण बोलणार आहोत आणि त्या महोत्सवांचं एकूणच चित्रपटसृष्टीला काय त्याच्यामुळे हातभार लागतो तर त्याबद्दल सुद्धा थोडंसं बोलायचं आहे. आपल्याकडे असे अनेक चित्रपट आहेत अगदी जुन्या जुन्या काळातले सुद्धा की ज्यांनी स्वतःचा ठसा अशा महोत्सवांमध्ये उमटवला आणि त्यातलाच एक चित्रपट आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, जुना चित्रपट की जो एका महोत्सवामध्ये इतका गाजला होता आणि त्या चित्रपटाला प्रचंड लोकांनी त्याची प्रशंसा केली होती. मी त्यातलं गाणं ऐकवणार आहे आणि नंतर त्या महोत्सवाबद्दल सुद्धा बोलणार आहे. संत तुकाराम या चित्रपटातलं हे गीत आपल्यासाठी.

एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्स. आणि जसं मी म्हटलं की या सगळ्या चित्रपट महोत्सवांचा चित्रपटांना नेमका काय फायदा होतो, कारण आपण सध्या बघतो की रेड कार्पेट मग त्यावरनं चालणारे आपले मराठी कलाकार, अभिमानास्पद अशी ही गोष्ट, पण त्या पलीकडे मला असं वाटतं एक व्यासपीठ मिळतं चित्रपटांना, जिथं आपले चित्रपट जगभरातले प्रेक्षक पाहतात. ज्या आता ह्या चित्रपटामध्ये चित्रपटाबद्दल आपण आत्ता बोललो तो म्हणजे संत तुकाराम. आता या चित्रपटाची गंमत अशी आहे की प्रभातचं त्यावेळेला प्रभात चित्रपट कंपनी जी होती, तर त्यांचा आधीचा चित्रपट हा अत्यंत अपयशी ठरलेला होता आणि त्यामुळे संत तुकाराम या चित्रपटासारखं इतकं मोठं शिवधनुष्य उचलायला कुणीच तयार नव्हतं. रजतपूत रमणी हा बोलपट फ्लॉप झाला होता त्यांचा, पण व्ही शांताराम यांनी खूप आग्रह केला आणि त्यामुळे मग दामले आणि फत्तेलाल दोघंही तयार झाले आणि त्यांनी हा चित्रपट तयार करायला त्यांनी होकार दिला. 1936 हा चित्रपट जो आहे तर आला आणि त्याच्यानंतर अनेकांना असं आजही वाटतं की हा पहिला चित्रपट होता तुकोबांवरचा, तर तसं नाही आहे. 1936 आधीसुद्धा तुकोबांवर 3 चित्रपट येऊन गेले होते आणि तीनही अजिबात चालले नव्हते. त्यातला एक मुकपट होता, दुसरा बोलपट होता आणि तिसरं म्हणजे नाटकच पडद्यावर त्यांनी चित्रित करून दाखवलेलं होतं. तर अशा पार्श्वभूमीवर आलेला संत तुकाराम म्हणजे अशी तुफान कामगिरी या चित्रपटाने केली की मुंबईतल्या सेंट्रल सिनेमा थिएटरमध्ये सलग 57 आठवडे हा चित्रपट सुरू होता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातल्या 3 सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी एक म्हणून संत तुकाराम या चित्रपटाची निवड झाली होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुकोबांचं वैकुंठ गमन जे आहे त्या चित्रपटात दाखवलेलं, व्हेनिस चित्रपट महोत्सवात त्याची विलक्षण चर्चा झाली होती. कारण चित्रपट हे तंत्रच भारतात इतकं नवं होतं आणि ते असताना सुद्धा अशा पद्धतीचा सगळा जो इफेक्ट वैकुंठ गमनाचा दर्शवलेला होता त्या चित्रपटामध्ये, तर त्यामुळे सगळ्यांना त्याच्याबद्दल कुतूहल वाटलं. हा चित्रपट तिथंही विलक्षण गाजला आणि जागतिक पातळीवरती मराठी सिनेमा पोहोचू शकला. तर या सगळ्या चित्रपट महोत्सवांचं मला वाटतं हे वैशिष्ट्य आहे की त्यामुळे चित्रपट जगभरातल्या रसिकांपर्यंत पोहोचतात. आपण याबद्दल बोलणार आहोत अधिक, पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विराम आणि त्यानंतर एक छानसं गाणं आपल्यासाठी.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: श्रोतेहो, आपण या सगळ्या महोत्सवांबद्दल, चित्रपट महोत्सवांबद्दल बोलत असताना काही दिवसांपूर्वी आपण एक आनंद वार्ता आपल्या श्रोत्यांसोबत स्वप्ना कुंभार हिने तिच्या कार्यक्रमामध्ये शेअर केली होती की आपल्याकडनं अनेक मराठी माणसं या महोत्सवामध्ये स्वतःची नाममुद्रा उमटवत आहेत आणि त्यामध्ये निर्माते समीर दीक्षित आणि सचिन पैठणकर यांच्याशी आपण संवाद साधला होता. आता या आनंद वार्तेचा भाग दोन, कारण कान्स महोत्सवावरनं ते परत आले आहेत आणि परत नुसते आलेले नाही आहेत तर एक खूप सुंदर बातमी घेऊन ते आलेले आहेत आणि या निमित्तानेच आपण त्यांच्याशी हितगूज साधणार आहोत. हॅलो, नमस्कार सर. आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छिते की सुप्रसिद्ध निर्माते समीर दीक्षित सर आणि त्यांच्याबरोबर सचिन पैठणकर सर आज दोघंही आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये आहेत. सर्वात आधी तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत आणि तुमचं अभिनंदन सुद्धा.
1: धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
0: आम्हाला कान्सला जाण्याआधी तुम्ही त्याच्या संदर्भात आमच्याशी गप्पा मारल्या होत्या. आता कान्समधनं परत आल्यानंतर नेमकी काय आनंद वार्ता आहे आणि नेमका सगळा अनुभव कान्स महोत्सवाचा कसा होता हे आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
2: येस येस. तर मी थोडक्यात सांगतो की आम्ही मागच्या रविवारी कान्समध्ये गेलो होतो, त्याआधी बोलणं झालं होतं. तेव्हा आम्ही एक आमचा सिनेमा अनआर्म्ड सोल्जर म्हणून हा एक सिनेमा होता, तो आमिर हुसेन लोन नावाच्या एक काश्मीरी मुलावर आधारित होता ज्याचे दोन्ही हात नव्हते आणि तो ऑलराऊंडर होता क्रिकेटमध्ये. तर जाण्याआधी थोडी आम्हाला म्हणजे साशंकता होती की कसं होईल आणि आम्ही त्याला बरोबर घेऊन गेलो होतो त्याला. तर त्यामुळे ते आम्हाला असं माहित नव्हतं की एकूण कसा रिस्पॉन्स मिळेल, कारण की हे असं फार क्वचित होतं की तुम्ही ज्या कॅरेक्टरवर सिनेमा बनवताय त्याला तुम्ही सोबत कुठल्या तरी महोत्सवात घेऊन जाता. तर आम्ही त्याला घेऊन गेलो होतो आणि त्यांनी ती जर्सी घातली होती, सचिननी त्याला दिलेली आवडती जर्सी घातली होती आणि वेगवेगळ्या पवेलियन मध्ये वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलच्या जे कमिशनचे ऑफिस होते तिथे आम्ही त्याला घेऊन भेट दिली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की लोकांनी खूप सुंदर आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. म्हणजे सगळ्यांना खूप उत्सुकता व्हायची की कोणी एक असा माणूस आहे ज्याला हात नाहीये आणि तो आलाय आणि त्याच्यावर एक सिनेमा बनतोय आणि विशेष करून इंडियन पवेलियन मध्ये आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळाला. तिथे आयएमबी मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी आणि इतर अधिकारी होते, विशेष करून मखदूम सरांचं मी खूप म्हणजे धन्यवाद देईन कारण की त्यांनी आम्हाला खूप मदत केली. तर या प्रकारे आम्ही तिकडे गेलो असताना आम्हाला बरेच जे काही देशातले भेटले प्रोडक्शन हाऊसचे लोक, त्याच्यामध्ये कॅनडा या देशातले जे होते खूप मोठा क्रिक हॅक म्हणून आहे, तर त्यांनी ह्या सिनेमाविषयी खूप उत्सुकता दाखवली आणि लगेच दुसऱ्या दिवशी भेटण्यासाठी आम्हाला त्यांनी आमंत्रण दिलं.
0: अच्छा.
2: आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की हे आम्हाला सिनेमामध्ये इंटरेस्ट आहे आणि आम्ही को प्रोडक्शन मध्ये आम्ही तुमच्या सोबत करायला तयार आहोत, तर आम्हाला तुम्ही हे करा. आणि ते खूप स्वप्नवत होतं, म्हणजे एकूण जे घडलं ते असं आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं दोन चार दिवसात असं होईल. आणि ते जे आहेत मिस्टर क्रॅग ते जगप्रसिद्ध वॉल्ट डिस्नेचे एक्स सीईओ आहेत आणि मुलान, टॉय स्टोरी, त्यानंतर लायन किंग, त्यानंतर ब्लॅक पॅन्थर, एव्हेंजर्स असे मोठ्या मोठ्या सिनेमाचे ते वितरक आणि प्रोड्युसर होते. तर खूप छान अनुभव होता आणि मग नंतर आम्ही त्यांच्या आग्रहाप्रमाणे आम्ही लगेच तो एक एमओयू साईन केला बेसिक आणि एक तिथे ते अनाऊन्समेंट करायचं ठरवलं कारण की त्यांचा तसा आग्रह होता. मग आधी कॅनडा पवेलियन मध्ये आणि मग नंतर भारताच्या पवेलियन मध्ये आम्ही तशी घोषणा केली आणि तिथे लक्षात आलं की आम्ही कदाचित पहिलीच डील होती भारतामध्ये जी आंतरराष्ट्रीय ज्याला डील आपण म्हणूया, तर अशी त्याची सुरुवात झाली.
0: वा वा वा. या चित्रपटाबद्दल अगदी थोडक्यात सांगा ना सर, आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल.
2: सचिन जी.
1: मॅडम, सर्वप्रथम मी आणि मंजू जेव्हा आम्ही अमीरला भेटलो समीर सरांबरोबर, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की एक मोटिवेशनल फिल्म आहे आणि या दोन्ही हात जेव्हा ऍक्सिडेंट मध्ये गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीची काय अवस्था होऊ शकते आणि त्या याच्यामध्ये सुद्धा सगळ्या संकटांना सामोरं जाऊन आमिरनी जे काही स्वतःच स्वप्न त्याचं पॅशन गाठण्यासाठी जे सगळे प्रयत्न केले आणि तो एका लेवलला पोहोचला, जम्मू काश्मीर टीमचा तो कॅप्टन आहे, दॅट इज अमेझिंग. आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप एक्साइटमेंट झाली. देन आम्ही कान्सला गेल्यानंतर कान्स ही बाजारपेठ ही फार मोठी आणि खूप वेगळी आहे. तिथे बेसिकली वेगवेगळ्या प्रकारच्या काही मीटिंग अरेंज होतात. तिथे आमची ही कॅनडा इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याच्यामध्ये प्रोड्युसर क्लबची एक मीट होती. त्या मीट मध्ये आम्हाला ही सर्व मंडळी भेटली आणि तेथून आमचा हा सगळा पुढचा प्रवास सुरू झाला. तर तिथे असे म्हणजे आपल्या भारतामधल्या आपल्या मराठी लोकांना माझा आग्रह राहील, विनंती राहील की अशा प्रकारच्या फिल्म फेस्टिवल्स आपण अरेंज करावे, अटेंड करावे. वेगवेगळ्या देशात काय ट्रेंड्स आहेत ते समजतील आणि त्याच्यामुळे या फिल्मला आम्हाला एक ग्लोबल प्लॅटफॉर्म देतात.

0: आला. बेसिकली ही फक्त एका क्रिकेटियरची स्टोरी नसून ही एक आजकालच्या पिढीला एक खूप मोठा संदेश देणारी रिअल स्टोरी आहे. त्याच्यामध्ये म्हणजे मी एकच सिम्पलच म्हणेन की आमिर हा सुपर ह्युमन आहे. म्हणजे ह्युमन आपण सगळे नॉर्मल व्यक्ती ज्या गोष्टी करू शकतो त्याच्या पलीकडे देखील जाऊन आमिरने, कारण का आपण इमॅजिन नाही करू शकत दोन हात नसताना आपण आपलं डे टू डे लाईफ कोणाच्याही देर इज नो डिपेंडन्सी मॅनेज करणं हे खूपच भव्य काम आहे. आणि याच्यामुळे मला वाटतं खूप मोठा संदेश या जनरेशनला जाईल की कोणत्याही छोट्या मोठ्या संकटामुळे खचून न जाता आपण काम करत राहू, आपल्या उद्देशाकडे काम पुढे जात राहू, यश नक्की मिळेल. आम्हाला या मूवीमधनं मिळालेलं आहे. बाकी तुम्हाला जेव्हा आमची फिल्म पूर्ण होईल तेव्हा सगळं बघायला मिळेलच,
1: निश्चित
0: ट्रेलर आणि त्याच्यावरच्या आम्ही सर्व गोष्टी आपल्याबरोबर शेअर करू.
1: नक्कीच नक्कीच. समीर सर, मला हा एक प्रश्न दोघांनाही विचारावासा वाटतो की अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ज्यावेळेला आपण मराठीचं प्रतिनिधित्व करत असतो किंवा मांडत असतो तर तेव्हा जगाचा ह्या भारतीय चित्रपटांकडे किंवा प्रादेशिक चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्यापर्यंत पोहोचलाय का आपला सगळा हा सिनेमा?
2: कसं आहे की आता हा सिनेमा अजून याची शूटिंग सुरू व्हायची आहे आणि हा सिनेमा आम्ही हिंदी आणि काश्मीरी मध्ये करतोय. पण पण त्याशिवाय की इथे तिकडे महाराष्ट्र सरकारचं पण एक पवेलियन होतं आणि श्वास आणि जीव असे दोन, सॉरी श्वास नाही, एक जीव आणि एक एप्रिल मे 99 असे दोन सिनेमे इकडनं म्हणजे निवडून गेले होते आणि त्याचं प्रदर्शन वगैरे होतं, त्याला खूप चांगला प्रचंड त्याला प्रतिसाद होता. तर कसं आहे की मराठी सिनेमा जगभरावर आपली मोहर उमटवत आलाय, म्हणजे त्याच्यात काही हे नाहीच आहे की जगभरात सिद्ध झालंय की मराठी सिनेमा अगदी ऑस्कर पर्यंत गेलाय आणि कान्समध्ये तर दरवर्षी आपल्याकडून निवडक सिनेमे आणि अवॉर्ड विनिंग सिनेमाचं स्क्रीनिंग होत असतं. तर मराठी पण आता खूप चांगल्या प्रमाणे जगभरात लोकांना माहीत झालाय कान्समुळे आणि इथली जे सरकार आहे ती पण या सिनेमांना खूप प्रोत्साहन देते. दरवर्षी त्याच्यासाठी एक कमिटी बनवली जाते, त्यात सिनेमा निवडला जातो आणि अशा प्रकारे त्याचं प्रॉपर प्रमोशन मार्केटिंग करून तिकडे सिनेमा दाखवला जातो आणि मग जगभरामध्ये त्याचं वितरण. आणि जसं तुम्हाला माहितच असेल दशावतार जो आहे तो बऱ्याच भाषांमध्ये त्याचं हे होऊन म्हणजे त्याचे डबिंग होऊन तो जगभरात पोहोचला आहे. तर असं मराठीचं खूप वेगळं तिथे चांगलं एक मार्केट आहे आणि तिथे लोक मराठीला खूप रिस्पेक्टफुली बघतात असं एकूण कान्सचं वातावरण आहे.
1: नक्कीच. आता तुम्ही क्रेग सरांचा उल्लेख केला कारण इतकं मोठं नाव आहे की लायन किंग पासून अव्हेंजर्स पासून ब्लॅक पॅन्थर पासून अनेक चित्रपटांशी जोडलेलं व्यक्तिमत्व, मग त्यांच्यापर्यंत हा सिनेमा पोहोचवत असताना वेगळं स्क्रीनिंग होतं का किंवा तुम्ही त्यांना आमंत्रित करता, नेमकी प्रोसेस काय असते अगदी थोडक्यात सांगायचं तर?
2: आता आमचा सिनेमा कसं होतं की आम्ही तो सिनेमा पिच करायला गेलो होतो.
1: बरोबर.
2: तर तो अजून सिनेमाची शूटिंग सुरू व्हायची आहे तर त्याच्याकरता आम्ही एक पिच टेक असा एक प्रकार त्याला आपण थोडक्यात ट्रेलर बनवू बघू. तो ट्रेलर आम्ही बनवला होता आणि याच्यामध्ये विशेषतः हा आहे की त्यात आमिरचा रोल तो स्वतः करणार आहे प्रोटॅगनिस्टचा.
1: बरोबर.
2: आणि मला असं वाटतं की जगातला हा पहिला सिनेमा असेल ज्याच्यामध्ये ज्याच्यावर बायोपिक तो स्वतः ऍक्टिंग करतोय. तर एकूण पिचिंग करताना आम्ही त्यांना तो एक पीपीटी दाखवायच्या ऐवजी आम्ही तो माणूस समोर उभा केला आणि त्या माणसाचे जे वेगवेगळे तो क्रिकेट कसा खेळतो, तो जेवतो कसा, शेविंग कसा करतो किंवा मोबाईलवर कसा बोलतो वगैरे अशा गोष्टी आम्ही त्याला दाखवल्या. तर त्याच्यामुळे ते कसं होतं की ते एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग होता.
1: बरोबर.
2: की तुम्ही तो ज्यावर बायोपिक बनवला आणि तो माणूसच क्रेग समोर उभा केला आणि सांगितला आणि तो स्वतः सोल्जर आहेत म्हणजे ते रिटायर्ड आर्मीचे मेजर आहेत यूएस आर्मीचे आणि त्यांना तो टायटल सगळ्यात जास्त खूप आवडला म्हणजे अनआर्म्ड सोल्जर. जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा अरे वा हा खरा सैनिक हाच आहे, हात नसणार. तर त्यामुळे तो एक लगेच कनेक्ट झाला तो विषय त्यांना आणि ते एवढे जगप्रसिद्ध वितरक आणि डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे ते म्हणाले नाही म्हणे मी या सिनेमाचा भाग व्हायला आवडेल आणि मला तुम्ही सांगा आपण रितसर हे करू पण आज अनाउन्समेंट करून टाकू म्हणजे एका दोन दिवसात. असा तो एक म्हणजे सगळंच मिरेकलच होतं असंच मी म्हणेन की त्यानंतर आम्हाला मिलान इटलीचे काही प्रोड्युसर भेटले, त्यानंतर हा जापानची लोक ती पण
3: लंडन मधनं पण काही लोकांबरोबर आमची चर्चा सुरू
1: आहे. त्या
2: लोक एनएफडीसी तर असं खूप लोकांबरोबर अजून पुढे सुरू आहे, पण एक जी पहिली डील असते ती झालेली आहे. आणि आता आम्ही लवकरच पुढल्या महिन्यात आम्ही प्री प्रोडक्शन साठी श्रीनगरला जातोय आणि पुढल्या कान्स मध्ये ह्याचं प्रीमियर होईल असं आम्हाला म्हणजे अपेक्षा आहे की आम्ही तोपर्यंत हा सिनेमा पूर्ण करू शकतो.
1: नक्की होईल आणि खूप अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब भारतीय सिनेमासाठी तुमच्या दोघांचे हे प्रयत्न अगदी जाता जाता. कारण काय आहे माहितीये, सर्वसामान्य माणसाच्या समोर हे महोत्सव कसे येतात तर रेड कार्पेटवरती सुंदर वस्त्र परिधान करून वावरणारे सेलिब्रिटी, पण त्या पलीकडे हे जे घडतंय ते इतकं महत्वाचं आहे. तर जाता जाता दोघांनाही विनंती की आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की कोणत्या नजरेने या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं पाहिजे.
3: सर्वप्रथम भारत ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे आणि भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन इतर देशांचा एक खूप मोठा म्हणजे बाजारपेठ पॉइंट ऑफ व्ह्यू खूप मोठा आहे. दुसरी गोष्ट त्यांना साहित्याबद्दल आणि अशा इमोशनल स्टोरीज बद्दल फार आकर्षण आहे. आणि आम्ही जेव्हा अनेक प्रोड्युसर्स किंवा अनेक फिल्म मेकर्सशी जेव्हा चर्चा केली तेव्हा ही गोष्ट आमच्या लक्षात आली की आपल्याला याचा पूर्णपणे याचा उपभोग घेता आला पाहिजे. आणि फक्त रेड कार्पेट हे न राहता एक खूप मोठी बाजारपेठ, तिकडे खूप मोठं एक्झिबिशन असतं, प्रत्येक देशांमधनं वेगवेगळ्या देशांचे देखील स्टॉल असतात, त्याचप्रमाणे त्या देशांमधले वेगवेगळे जे बिझनेसमॅन्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची किंवा वेगवेगळ्या स्पेशालिटीज ज्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या आहेत त्यांचे सगळ्यांचे स्टॉल असतात. सो नेटवर्किंगसाठी हा प्लॅटफॉर्म खूप सुंदर आहे. आणि जे प्रत्येक देशाचे त्यांनी एक वेगवेगळे पॅव्हिलियन क्रिएट केले, जसं भारत पॅव्हिलियन आहे त्याचप्रमाणे कॅनडा पॅव्हिलियन होतं, त्याचप्रमाणे इतर सर्व देशांचे वेगवेगळ्या प्रकारचे सेशन्स होत असतात, वन टू वन मीटिंग्स होत असतात आणि काही याच्यातूनही देखील नेटवर्किंग होऊन मोठा बिझनेस मिळू शकतो. सो मला वाटतं की हा जो फेस्टिवल आहे हा बियॉन्ड रेड कार्पेट सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा आणि हे त्याचं पोटेन्शियल सर्वांनी याचं एक्सप्लॉइट करता आलं पाहिजे असं मला वाटतं. समीर सर तुमचं मत तुम्ही सांगा याच्यावर.
2: तेच की मराठी सॉरी जे हिंदी किंवा जे भारताचं जे पवेलियन होतं त्याच्यामध्ये आमचं ब्रीद वाक्य होतं लँड ऑफ टेलिंग स्टोरीज, म्हणजे असा देश जो गोष्टी सांगण्यात अग्रसर आहे. आणि ते खरं आहे की आपल्याला आज्यांचे आजोबांचे लहानपणापासून आपल्याला स्टोरी ऐकायला मिळतात आणि गव्हर्नमेंटनी त्याचप्रमाणे हा ब्रीद वाक्य घेऊन वेगवेगळे जे काही जसं सचिनजी म्हणाले की वेगवेगळे त्यांनी एक डिस्कशन आयोजित केले, एक वेगवेगळे भेटीगाठीचं ज्याला इंटरॅक्शन नेटवर्किंग सेमिनार म्हणतात असे आयोजित केले, तर भारत हा जगात म्हणजे स्टोरी सांगणाऱ्या देशांमध्ये सगळ्यात अव्वल आहे आणि जवळजवळ 14 पेक्षा जास्त भाषांमध्ये आज भारतात सिनेमे बनतात आणि जगातली सगळ्यात मोठी जनसंख्या. आता आपण
3: मला एकदा अजून एक आवर्जून सांगायला आवडेल की भारताने एक ऑरेंज इकॉनॉमी म्हणून हा एक हे लॉन्च केलं, त्याच्यावर एक परिसंवाद झाला आणि त्याच्यामध्ये त्या चर्चासत्रामध्ये आणि याच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे हे मार्केट कसं बघितलं गेलं पाहिजे याच्यावर देखील भारतामधले जे तज्ज्ञ मंडळी आणि भारतातले सुप्रसिद्ध मंडळींनी याच्यावर आपापली मतं मांडली. सो दिस इज ऑल्सो व्हेरी गुड, म्हणजे मला वाटतं की हे देखील एक आपल्याला याची दखल घेतली पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच.
2: आणि याही पुढे जाऊन आता इफ्फी मध्ये पण आमच्या चित्रपटाचं विशेष उल्लेख म्हणून होणार आहे, तसे ते आशुतोष गोवारीकर पण आले होते तिथे जे की आता चेअरमॅन आहे इफ्फीचे, तर सरकारकडनं पण आम्हाला हे अश्युरन्स मिळालंय की आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये इफ्फीमध्ये पण विशेष मेन्शन म्हणून या चित्रपटाविषयी आम्ही एक तिकडे अनाऊन्समेंट करूया. अशा खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत असं आम्हाला
1: वाटतं. आणि भविष्यातही अगदी छानच गोष्टी घडणार आहेत आणि हा चित्रपट पाहायला आम्हीही सगळे उत्सुक असू. पण जागतिक स्तरावर तुम्हा दोघांनीही घेतलेली ही मेहनत आणि तुमचे हे प्रयत्न आणि त्याला मिळालेलं यश यासाठी खूप मनापासून दोघांचंही अभिनंदन आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या त्यासाठी मनापासून आभार.
2: थँक्यू थँक्यू.
3: धन्यवाद धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद धन्यवाद. आपल्या सोबत होते सुप्रसिद्ध निर्माते समीर दीक्षित आणि सचिन पैठणकर. कान्स महोत्सवामध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व करत असताना तिथं आपल्या भारतीय सिनेमाचा रोवलेला झेंडा आपण अनुभवला त्यांच्या

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी. तुम्ही ऐकताय 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो, सप्तस्वरांचा इंद्रधनु.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

आणि आता आपण पूर्वार्धामध्ये रेनबो फंडेच्या इथेच थांबणार आहोत. मात्र काहीच क्षणांमध्ये आपण रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भेटणार आहोत याच वाहिनीवर, एफ एम रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर.

पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात 107.1 MHz FM रेनबोवर नेहमीप्रमाणेच वळणार आहोत आजच्या पद्म मानकरींकडे. आजचे पद्म मानकरी आहेत ओडिसा इथले निष्णात विणकर सरत कुमार पात्रा. प्राचीन रंगाई तंत्रांना पुनरुज्जीवित करण्याबद्दल आणि तरुण कारागिरांपर्यंत ही कला पोहोचवण्यासाठी, या कलेचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. कटक जिल्ह्यातल्या आठगड इथल्या मणिबंद नुआपना या हातमाग समूहामध्ये शरत कुमार पात्रा यांनी गेली 60 वर्ष असं काम केलंय जे अन्य कुणाला फारच क्वचित जमावं. एक प्राचीन कलेचा वारसा जिवंत ठेवत या कलेच्या कक्षा रुंदवण्याचं काम शरत कुमार यांनी केलेलं दिसतं. कटकच्या तिगिरिया इथल्या एका पारंपरिक विणकर कुटुंबात पात्रा यांचा जन्म झाला आणि जवळजवळ नामशेष झालेली जी रंगाईची प्रक्रिया आहे विणकाम कलेतली, ती त्यांनी जाणून घेतली आणि पुनरुज्जीवितही केली. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी नैसर्गिक रंगांच्या 50+ छटा विकसित केलेल्या आहेत. सुती, रेशमी आणि बाप्ता म्हणजे सुती आणि रेशमीचं मिश्रण. तर या कापडांमध्ये विणलेल्या त्यांच्या साड्या, ड्रेस मटेरियल, धोतर, स्कार्फ,

0: जगभरात त्याला मागणी आहेच, पण त्या पलीकडे परदेशातनं सुद्धा या कलेकडे, कारण ही कला दुर्मिळ आहे, ज्याला आपण टाय अँड डाय असं म्हणतो, त्या पद्धतीने रंग कपड्यांना देणे, नैसर्गिक रंगांमधनं कपडे तयार करणं, ही कलाच इतकी दुर्मिळ होत चालली आहे, कारण सगळं यांत्रिकीकरण झालेलं आहे. त्यामध्ये शरद पात्रा यांनी ही कला जिवंत ठेवलेली आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विणलेली जी वस्त्र असतात ती पुरी इथल्या भगवान जगन्नाथांच्या गर्भगृहामध्ये सणासुदीच्या काळामध्ये परिधान केली जातात त्या मूर्तीला. त्यांनी स्वतःपुरती ही कला मर्यादित ठेवली नाही, तर अधिकाधिक तरुण विणकाम करणाऱ्या तरुणांपर्यंत, विणकरांपर्यंत त्यांनी ही कला पोहोचवली, त्यांना प्रशिक्षण दिलं. बरं, त्यापैकी बरेच सारे तरुण हे उपेक्षित वर्गातले आहेत आणि त्यांनाही कौशल्य देऊन ती कलाही जिवंत राहील याची काळजी त्यांनी घेतली आणि त्या तरुणांच्या हाताला काम मिळेल याचाही त्यांनी विचार केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल 1993 वस्त्रोद्योग मंत्रालयानं त्यांना हातमाग विणकामासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलेला आहे. 2015 विणकाम क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान मानला जातो जो, तो संत कबीर पुरस्कारसुद्धा शरदकुमार पात्रा यांना मिळालेला आहे. राष्ट्रपती गौरव पुरस्कारही मिळालेला आहे आणि आता त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. अत्यंत ज्याला आपण असं म्हणू आदर्शवत असं व्यक्तिमत्व, कला कलेप्रती असलेलं प्रेम, पण ते स्वतःपुरतं न ठेवता त्याच्यातनं नवीन कलाकार जन्माला घालणारं हे व्यक्तिमत्व शरदकुमार पात्रा, पद्मश्री शरदकुमार पात्रा यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात 107.1 MHz.
1: कबीरा से गिनतो तेरे.

0: नमस्कार. ठीक 7:10 ऐकूया पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.
1: कबीराचे विनतो केले कौतन्य तारे.

0: आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली.

अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदू बाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकन ती खास. स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे.
3: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबो वर 107.1 MHz वर रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत

हा मधुमास बहरण्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणारं एक महत्वाचा ठरणारा कीटक म्हणजे मधमाशी. आणि आजचा दिवस 20 मे हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामागचं कारण असं आहे, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेद्वारे ही जी घोषणा झाली त्याचं कारण आजचा हा दिवस अँटोन जान्सा यांचा वाढदिवस आहे. आणि अँटोन जान्सा म्हणजे ज्यांनी आधुनिक मधमाशी पालन तंत्राचा पायंडा सुरू केला. हा दिवस का साजरा केला जातो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधमाशा आणि फुलपाखरं, वटवागळं, हमिंग बर्ड्स हे सगळे परागीभवनासाठी अत्यंत उपयुक्त असे घटक आहेत आणि आपल्या माणसाच्या अनेक घडामोडींमुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. म्हणजे कीटकनाशकांचा वापर असेल किंवा अन्य बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मधमाशांचं प्रमाण किंवा मधमाशांचा वावर हा बऱ्यापैकी कमी झालेला दिसून येतो. जगाच्या एकूण पीक उत्पादनामध्ये 35% योगदान हे मधमाशांचं आहे. त्यामुळे जगभरातल्या 115 प्रमुख पिकांपैकी 87 पिकं जी परागीभवनावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी या मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि म्हणून आजचा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो. वर्ष 2026 ची संकल्पना आहे बी

टुगेदर फॉर पीपल अँड द प्लॅनेट. आता इथला बी हा बी ई नाही आहे तर बी डबल ई असा आहे. सो बी टुगेदर फॉर पीपल अँड द प्लॅनेट, लोक आणि ग्रहासाठी मधमाशा एकत्र, किंवा मधमाशांचं महत्त्व असं आपण म्हणू शकतो. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे आजसुद्धा बऱ्याच साऱ्या इमारतींच्या अशा कोनाड्यातल्या भागामध्ये मधमाशा मधाचं पोळं बांधताना दिसतात, आणि ते गरजेचं याकरता आहे कारण निसर्गाची साखळी त्याच्यावर अवलंबून आहे. बऱ्याच साऱ्या इमारतींमध्ये ते मधाचं पोळं काढून नंतर त्यातला मध काढून तो घरोघरी त्याचं वाटप, विक्री वगैरे सगळी होते. पण काही ठिकाणी ते मधाचं पोळं बनताना दिसलं की आपल्या घरी येतील, चावतील या भीतीपोटी आधीच ते पाडूनच टाकलं जातं, त्यांना तिथे थाराच दिला जात नाही. शहरीकरणामध्ये या कीटकाचं महत्त्व आपल्या लक्षात येत नाही, पण ते यायला हवं म्हणून आजचा दिवस आहे. अर्थातच फार प्रेमात पडून त्यांच्या जवळ जायचं नाही आहे, कारण त्याचे परिणाम काय असतील ते मी तुम्हाला सांगायला नको. ज्याला चावलेली आहे मधमाशी तो उत्तम प्रकारे ते सांगू शकतो. पण एकूणच जर आपलं ते सगळं सांभाळत असतील त्या, आणि त्यांचं सरका छानपैकी मधाचं पोळं बांधत असतील, तर आपण कौतुकाने पाहू तर नक्कीच शकतो. दुष्टपणा करून लगेच ते जाळून किंवा काढून टाकणं हे न करता त्या मधमाशांचं संगोपन म्हणजे घरात नाही बाहेर, तर ते होऊच शकतं. आणि उत्तम एक व्यवसाय आहे मधमाशी पालन, हा एक व्यवसाय आहे, त्याच्याकडे सुद्धा सकारात्मकपणे बघता येऊ शकतं. FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आपण ऐकताय कार्यक्रम रेनबो फंडे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
2: FM रेनबो 107.1 MHz आणि नेहमीप्रमाणेच एका छानशा शब्दाकडे आपण वळणार आहोत. हा शब्द म्हणजे तास. आता हा जो तास शब्द आहे, किती तास झाले, हां किती तास, म्हणजे आपण आपल्याकडे घड्याळात किती वाजले असं आपण म्हणतो, बरोबर, आणि किती तास झाले असाही एक शब्दप्रयोग आपण करतो. तर पूर्वीच्या काळी सर्वांच्या घरी घड्याळं नसत तेव्हा वेळ कळण्यासाठी एक तास म्हणजे 2.5 घटका किंवा 60 मिनिटं पूर्ण झालीत की चावडी, देवालय, सरकारी कचेऱ्या अशा ठिकाणी वर्तुळाकृती मिश्र धातूची साधारण भाकरी एवढ्या आकाराची एक तबकडी असायची. घड्याळ टिपरू नावाच्या लाकडी हातोड्याने ती वाजवली जायची. तर या तबकडीची जाडी अर्धा तसू असायची आणि एक प्रकारची सपाट घंटा आणि तिचा मोठा आवाज होई. तर हा जो घंटेवर किती म्हणजे टोल वाजले, हा जो ही जी घंटा वाजायची त्याच्यावरती किती टोल वाजले ते मोजून लोक वेळेचा अंदाज घ्यायचे. 6 टोल वाजले म्हणजे 6 वाजले, 10 टोल म्हणजे 10 वाजले. आता आपल्याकडे निराळ्या निराळ्या तंत्रज्ञानाची आणि सगळी घड्याळं वगैरे आहेत, तरीसुद्धा आपण मराठीमध्ये कसा वाक्प्रचार वापरतो, किती झाले किंवा असं नाही विचारत आपण, किती वेळ झाला असं नाही म्हणत, आपण म्हणतो किती वाजले. हे वाजणं जे आहे हिंदीतसुद्धा कितने बजे, कारण तो जो तास असायचा जो वाजवला जायचा, तर हिंदीमध्ये सुद्धा ती घंटा म्हणजे एक प्रकारची, त्यामुळे कितने बजे, किती वाजले हा जो प्रकार आहे. तर वाजणं हा म्हणजे तास आणि ती जी घड्याळ घंटा आहे तास नावाची, तर त्या तास नावाची घड्याळ घंटा आता आपण वाजवत नाही, वापरत नाही, तरीसुद्धा आपल्याकडे आपण किती वाजले असं जे म्हणतो तर ती कुठेतरी त्या वस्तूशी निगडीत संबंधित असलेली ही गोष्ट आहे. आहे की नाही गंमत. आता एवढं सगळं झाल्यानंतर मी गाणं कोणतं ऐकवणार आहे याचा अंदाज काही श्रोत्यांना तर आपल्या नक्कीच आलेला असेल. आठवत आहे का गाणं, वाजण्यावरनं असलेलं, बरीच आहेत तशी आपल्याकडे. पण मी ऐकवणार आहे खिचडी चित्रपटातलं हे गीत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात FM रेनबोवर.

0: वाचू घेत
1: नाही बाबा वरांतील बाबा
0: वरडू घेत
2: नाही वाजले किती हे मलाही दिसत आहेत पण मी एवढ्यात तर नक्कीच जाणार नाही आहे. 7:38 झालेली आहेत आता. एव्हाना प्रत्येक घरामध्ये छान चहापानाचा सगळा माहोल असेल नाही का. काहींचं झालेलंही असेल चहापान. बरं, आपल्या श्रोत्यांपैकी अनेकांनी आपल्याला आजही काही ठिकाणी तास वाचतो म्हणजे प्रफुल्ल गोखले यांनी सांगितलं की तळेगावमध्ये एक एस टी डेपो आहे तिथे गेल्या काही वर्षांपर्यंत तास वाजायचा. मिनल कुलकर्णी यांनी सुद्धा हैदराबादमध्ये एक मोठं घड्याळ आहे आणि त्या घड्याळाचा असा तास वाजायचा तर त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. तो तास वाजणं याच्यावरनं कितने बजे किती वाजले असं आपण म्हणतो. बरं, चहापानावरनं आपण गेल्या काही कार्यक्रमांमध्ये आपण चायनीज चहापान ब्रिटिश सॉरी माफ करा जपानी चहापान याच्याबद्दल जाणून घेतलं. आज ब्रिटिश चहापानाबद्दल बोलायचं आहे. ब्रिटिश चहापान म्हणजे पूर्ण तामझाम ज्याला आपण म्हणतो ना, पूर्ण सगळा असा एकदम एक रॉयल कारभार असा असतो आणि आपल्याकडे बरीच वर्ष ते होते त्यामुळे ते सगळं तो किंवा ते सगळं कल्चर ते सगळी संस्कृती आपल्याकडे सुद्धा आलेली आपल्याला दिसून येते. तर त्यांचा आफ्टरनून किंवा लो टी म्हणजे जेवणानंतर दुपारी 3 ते 5 या काळात जो चहा घेतला जातो तो आणि त्याच्यानंतर साधारणपणे 5 ते 7 या कालावधी जो मध्ये प्यायला जातो जो तो हाय टी. तर लो टी आणि हाय टी असे त्यांचे दोन प्रकार आहेत. आता 3 ते 5 हा जो चहा घेतला जातो त्या चहाबरोबर ब्रेड स्लाईस बटर आणि काकडी सँडविच द्यायची पद्धत आहे आणि शिवाय जोडीला विक्टोरिया किंवा बॅटनबर्ग असे केक हे असलेच पाहिजेत. बरं, गंमत म्हणजे आपल्याकडे बिस्किटांची सवय साहेबाने लावली पण हा जो लो टी आहे दुपारी 3 ते 5 त्यामधल्या चहासोबत बिस्किटं दिली जात नाही. आणि सगळ्यात धमाल गोष्ट की ब्रिटिश साहेबांना या लो टीसाठी दार्जिलिंग किंवा सिमल्याचा चहा लागतो. म्हणजे बरीच वर्ष इथे राहिल्यामुळे कदाचित तो स्वाद त्यांच्या मनात घोळला गेला असावा. आणि त्याच्यानंतर हा जो हाय टी असतो त्याला हाय टी म्हणण्याचं नाव म्हणजे पडण्याचं कारण असं, मुळात आधी हाय टी आला म्हणून मग दुसऱ्या चहाला लो टी म्हणायला लागले. असा काही लो टी असा काही प्रकार नव्हता. तर हाय टी कारण हा 5 ते 7 जो प्यायला जाणारा चहा आहे तो उंच टेबलावर हा चहा दिला जायचा जुन्या काळामध्ये. हा लो टी उच्च वर्गामध्ये प्रसिद्ध होता आणि नंतर मग तो हाय टी जो काही आला तर त्याच्यामुळे दोन्ही वर्गात उच्च वर्गात आणि कामगार वर्गामध्ये तो लोकप्रिय झाला. आपल्याकडे चहा चहा असतो, हाय टी द्या नाही तर लो टी द्या, पण वेळे

वर द्या, बस एवढंच आपल्यासाठी आवश्यक नाही का. कारण आता 7:41 होत आहेत आणि त्याच्यामुळे हीच ती वेळ, हाच तो क्षण जिथे तुमची सगळी शरीराची रंध्र न रंध्र तुम्हाला सांगत असतात की चहा चहा चहा, बरोबर की नाही. कार्यक्रम संपल्यानंतर पहिलं कोणतं काम मी जर करत असेल तर हेच आहे, जाऊन चहा पिणं. तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये हा मस्त तयार झालेला चहा आहे त्याचा आस्वाद घ्या, कारण त्याच्यामुळे जी आपल्याला दिवसभरासाठी कोरी कोरी झिंग मिळते ती पुरेशी असते.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज आपण ऐकणार आहोत सहावा भाग.
1: छत्रपतींचा हा 18 फुटी पुतळा मुंबईला न्यायचा कसा हा प्रश्नच होता. सुरुवातीला वाटलं होतं तसं पुतळा रस्ते मार्गे मुंबईला घेऊन जाता येणं शक्य होणार नव्हतं. हे भाऊंच्या आणि सरकारी यंत्रणेच्या लक्षात आलेलं नव्हतं. ते लक्षात आलं तेव्हा उशीर झाला होता. पण काम पुढे चालू ठेवण्याशिवाय गत्यंतरही नव्हतं. कारखाना भिवंडीला होता आणि तिथे पुतळा साच्यात ओतायचं काम करणं आवश्यक होतं. पण जेव्हा पुतळा रस्ता मार्गे नेण्याची घडी समोर आली तेव्हा मात्र तो प्रश्न उग्र होऊन समोर उभा राहिला आणि सर्वच जण काळजीत पडले. ह्या काळजीमागे कारण होतं ते म्हणजे पुतळ्याची उंची. अश्वारूढ पुतळ्याची उंची 18 फूट होती. तो ज्या ट्रकमधून घेऊन जायचा होता त्याच्या हौदाची उंची 6 फूट धरली तरी एकूण उंची 24 ते 25 फुटाची होणार होती. भिवंडीहून मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणारा जुना आग्रा रोड त्यावेळेस अरुंद होता. मुंबई बाहेर जाणारा हा महत्वाचा मार्ग असल्याने त्यावर वाहतुकीची सतत वर्दळ असे. पण अडचण ती नव्हतीच. अडचण होती ती या रस्त्यावरून आडवे जाणारे पूल आणि विजेच्या आणि टेलिफोन्सच्या असंख्य वायर्सचं जाळं.
2: त्या काळी या रस्त्याला आडवे जाणारे पूल जुने आणि कमी उंचीचे होते आणि वायर्स रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबांच्या मदतीनं रस्त्यावरून नेल्या जात होत्या. मुंबई भिवंडी मार्गातही अनेक ठिकाणी डोक्यावरून रस्ता ओलांडणाऱ्या वायर्स होत्या. त्या वायर्स आणि हे पूल पुतळ्याला अडथळा ठरणार हे नक्की. वायर्सची अडचण त्या त्या विभागांच्या मदतीनं सोडवता आली असती, पण पुलांचं काय करायचं हा प्रश्न होता. आणि त्यावेळी भिवंडी मुंबई मार्गावर असणाऱ्या कशेळीच्या जुन्या पुलाची मोठीच अडचण होती. तेव्हा हा पूल उंचीला अत्यंत लहान, म्हणजे जेमतेम 15-16 फुटांचा होता. त्या खालून 6 फूट उंचीचा ट्रकचा हौदा आणि हौद्यावरला 18 फूट उंचीचा पुतळा असा दोन्ही मिळून 25 फूट उंचीचा ऐवज जाणं निव्वळ अशक्य होतं. पुन्हा त्याच्या पुढे म्हणजे मुंबईच्या गांधी मार्केट नजीक असलेला किंग्स सर्कलचा पूलही मोठा अडथळा ठरणार होता. आता या पुलांची अडचण कशी दूर करावी याचा मार्ग शोधण्यासाठी पुन्हा डोक्याला डोकी भिडली.
1: संबंधितांच्या सुपीक डोक्यातून एक आयडिया जन्म घेऊ लागल्या. एकाने वसईच्या खाडीतून गेटवे ऑफ इंडियापर्यंत बोटीने पुतळा घेऊन जावा असं सुचवलं. पण तसं करायचं म्हटलं तरी वसईच्या खाडीपर्यंत पुतळा नेताना 15 ते 16 किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याने न्यावाच लागणार होता. या मार्गावरही वायर्स आणि पूल होतेच की, त्यामुळे जलमार्गाने पुतळा वाहून न्यायची सूचना लगेच रद्द करण्यात आली. एका उत्साही हितचिंतकानं तर पुतळा हेलिकॉप्टरने न्यावा असं सुचवलं. पण इतरांनी त्यावर काहीच मत व्यक्त न केल्याने ती सूचना लगोलग अडगळीत टाकण्यात आली. सरकारी अधिकारी, पोलीस आणि वाहतुकीतले तज्ज्ञ ह्यांच्याशी चर्चा सुरू होतीच, पण काही तोडगा मात्र सापडत नव्हता. अखेरीस तो सापडला. पुतळा रस्ता मार्गेच न्यावा, मात्र तो नेण्यासाठी ट्रकचा वापर न करता लोखंडी चाकांच्या ट्रॉलीवर ओढून न्यावा ही सूचना व्यवहार्य होती. पण तरीही तपासणी करणं आवश्यक होतं. झालं, पुन्हा मोजमाप घेण्यात आली. 18 फुटांचा पुतळा अधिक तो ठेवण्यासाठी लागणारी 9 इंच व्यासाची चाकं लावलेली ट्रॉली अशी मिळून एकूण उंची 18 ते 19 फुटाची होत होती. एवढं करूनही पुतळा रस्त्यातील अडथळे सुखरूप पार करेल की नाही ह्याची शंका होतीच.
2: ही शंका दूर व्हावी यासाठी साधारण तेवढ्याच उंचीचा बांबू घेऊन भाऊ आणि त्यांचे काही सहकारी भिवंडी ते मुंबई या रस्त्याने प्रत्यक्ष मोजमाप करण्यासाठी जीपनं निघाले. प्रत्यक्ष पाहणीत पुतळ्याला ट्रॉलीवरून घेऊन जाणंही अडचणीचं आहे हे ध्यानात आलं. तसं केल्यास वायर्सची अडचण येत नव्हती, पण घोड्याच्या पुतळ्याचे उभे कान आणि घोड्यावर स्वार महाराजांच्या पुतळ्याचा जिरेटो कशेळी आणि किंग्स सर्कलच्या पुलाला धड

0: शकणार हे ध्यानात आलं. झालं, पुन्हा पुतळ्याच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता या अडचणींवर कशी मात करायची या विचारानं संबंधितांची डोकी पुन्हा कामाला लागली. शेवटी विचार विनिमयानंतर एक तोडगा निघाला. घोड्याचे कान आणि पुतळ्याच्या कमरेचा वरचा भाग पुतळ्यापासून सुटा करावा आणि हे दोन्ही भाग गेटवे ऑफ इंडिया इथे जाऊन पुन्हा जोडले जावेत यावर सर्वांचं एकमत झालं. दोन भागात विभागलेला पुतळा ओढून नेण्यासाठी ट्रक किंवा ट्रॉलीचा वापर केला तर वाटेतल्या खड्ड्यांमुळे पुतळ्याचं नुकसान होण्याची शक्यता होती. ते टाळण्यासाठी पुतळा रोड रोलरने ओढून न्यावा असं ठरवलं गेलं. रोड रोलरची गती ताशी 4 किलोमीटर फक्त एवढीच राखली जाणार होती. रोलरची गती आणि भिवंडी ते मुंबई या अंतराचं गणित मांडून शुक्रवार दिनांक 20 जानेवारी हा महाराजांच्या पुतळ्याच्या प्रवासाचा दिवस नक्की ठरवण्यात आला. महाराजांचा पुतळा मिरवणुकीनं वाजत गाजत मुंबई पर्यंत नेण्याचं निश्चित केलं गेलं. पुतळ्याच्या प्रवासाचा मार्ग, मिरवणुकीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती, मुक्कामाचे टप्पे, वाटेतल्या संभाव्य अडचणी इत्यादीची माहिती ठाण्याचे त्यावेळचे जिल्हाधिकारी श्रीयुत गांगल यांना देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी भिवंडी ते मुंबई या संपूर्ण प्रवासात महाराजांच्या दिमतीला वाहतूक नियमन आणि सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा देण्याचं मान्य केलं.
1: आता भिवंडीच्या कारखान्यात महाराजांच्या पुतळ्याच्या मुंबईवरच्या स्वारीसाठी जय्यत तयारी सुरू झाली. घोड्याचे कान आणि पुतळ्याच्या कमरेपासूनचा वरचा भाग वेगळा करण्यात आला. उर्वरित पुतळा लोखंडी ट्रॉलीवर बसवण्यात आला. भिवंडीहून मुंबईच्या दिशेने जाणारा आग्रा रोड त्यावेळेस सिमेंट कॉन्क्रीटचा होता. त्याच्या दोन स्लॅब्समध्ये रुंद सांधे होते. रस्त्याने जाताना या सांध्यांवर ट्रॉलीची चाकं जाऊन पुतळा कलंडण्याची शक्यता असल्यानं लोखंडी ट्रॉलीवर रेतीने भरलेली पोती ठेवण्यात आली. त्याशिवाय सांध्यांवरून पुतळा घसरू नये म्हणून जास्तीची खबरदारी म्हणून सांध्यांवर लोखंडी प्लेट्स टाकण्याची व्यवस्थाही करण्यात आली. एवढं करूनही तोल जाऊ लागलाच तर तो सावरण्यासाठी पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना दोरखंड बांधून ते धरून चालण्यासाठी पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 10 तगड्या गड्यांवर जबाबदारी देण्यात आली. पुतळ्याच्या वाहतुकीची सर्व जबाबदारी भिवंडी येथील वाहतूकदार भगवान जोशी यांनी घेतली. पुन्हा एकदा उजळणी झाल्यावर सर्वजण 20 जानेवारीच्या दिवसाची वाट पाहू लागले. अखेरीस 20 जानेवारी 1961 दिवस उजाडला. आज महाराजांची स्वारी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने कूच करणार म्हणून सर्वजण उत्साहात होते. पण गेल्या 2-1 वर्षांचा त्यांचा सहवास दुरावणार ह्याची हुरहुरही लागली होती. विरहाची घडी समीप आली होती. भावना दाटून आल्या होत्या. पण जबाबदारी पार पाडणंही गरजेचं होतं. जड मनानं भाऊ आणि सहकारी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याच्या निरोपाची तयारी सुरू केली.
2: बेटगाव अननगर शहर ते महानगर.
3: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

आत्ताच आपण ऐकलीत ही मालिका अज्ञात मुंबई. 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा 7:55 होऊन गेली आहेत, त्यामुळे आता वेळ जवळ येते आहे निरोपाची. आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते, FM गोल्ड 100.1 MHz वर सकाळी 10 वाजता RJ अदिती असेल आपल्यासोबत, आणि FM रेनबोवर दुपारी 2 वाजता RJ दुहिता मस्त गाणी मस्त गप्पा घेऊन ह्या दोघीही आपल्यासोबत असतील. तेव्हा या दोन्ही वाहिन्यांवरचे कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आजचा दिवस आपला मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आणि आरोग्यदायी जावो, कमी उन्हाचा जास्त सावलीचा जावो, या शुभेच्छांसह मी रश्मी वारंग घेते आपली अनुमती. टाटा, बाय बाय, राम राम.

यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र, 8:15 वाजता इंग्रजी बातमीपत्र, 8:30 वाजता मराठी बातमीपत्र आणि 8:40 वाजून ऐकायला विसरू नका मस्त मुंबई.

नमस्कार, मी उमेश कामत. दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा, आनंद घेत रहा.

वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलँड, फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड, फिनलँड, डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला, बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जूनपासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जूनपासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखितं, नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा तिसरा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा AI तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपरफुटी प्रकरणात काल CBIचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार, आप सभी का स्वागत है आकाशवाणी मुंबई के FM रेनबो चैनल पर। सुबह के ठीक 9 बज रहे हैं और अब हम सुनने वाले हैं खास कार्यक्रम दागिना सोनाचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पूर्ण गाडगीळ आणि सेन्स। इस विशेष कार्यक्रम का भाग पहला, तो बने रहो 107.1 पर।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर।
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिल अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज।
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
4: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
3: श्रोतेहो नमस्कार, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। श्रोते हो, अधिक

0: महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात. 33 मेहून जेवणावळी असतात. तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पूना गाडगे आणि संस्थेचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
1: नमस्कार. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
0: पुरुषांमधला उत्तम.
1: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय, तर दानधर्म करायचंय. आणि मग दानधर्म करायचंय तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा आहे म्हणून आपण जावयाला ते दान देतो.
0: खरे खरे.
1: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय. त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय म्हणून आपण ते अनरसे छिद्राचे छिद्रातून प्युरिफिकेशन होतं. आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावयाला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे.
0: बरोबर. श्री विष्णूंचं
1: स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात. नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं आणि वरती वाती करता रॉड असतो. लक्ष्मी दिवा असतो, त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते आणि त्यासमोर समईचे सारखी आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो. त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची गणेशाची, त्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात. पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात.
0: बर.
1: आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावयाला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट आहे. त्याच्यावर का लकीतोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळातही वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल, त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्त म्हणजे प्रतिमा. आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो. जास्वंद दिवा हा पॉप्युलर प्रकार आहे.
0: बर.
1: आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण, तर त्यांच्या लेखीचा नवरा.
0: बरोबर.
1: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावयाला ते दिलं जातं. आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावयाला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावई ठरावा प्रत्येकच घरामध्ये आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्यावेत. त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताटवाटीचं वाण द्या.
0: बोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: कोऑपरेटिव्ह बँक, एनरिचिंग लाईफ.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाने विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारने कायदे करावे अशी मागणीही संघटनेनं केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं या बंदला प्रतिसाद मिळत आहे. शहरातल्या औषधी भवनासमोर सर्व औषधी एजन्सी चालक वितरकांनी विविध मागण्या करत आंदोलन केलं. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद शहरांमध्ये केमिस्ट असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात आला. बुलडाणा इथं उपविभागीय कार्यालयाबाहेर औषध विक्रेत्यांनी आंदोलन केलं आणि आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला दिलं. अकोला शहरासह जिल्ह्यातले 2500 अधिक औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही निवडक औषधी दुकानं सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी जिल्ह्यातले सर्व औषध विक्रेते दवा बाजार इथं जमले होते. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या आंदोलनाविरोधात अकोला शहरातले नागरिक शेखर पूर्णये यांनी अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या बंदमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता असल्याने आंदोलनावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या अधिकृत परदेश दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल इटलीची राजधानी रोम इथं पोहोचले. रोम विमानतळावर इटलीचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्रमंत्री अँटोनियो ताजानी यांनी त्यांचं स्वागत केलं. भारतीय समुदायाकडूनही पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ एका विशेष स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या औपचारिक भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी रोमच्या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध कोलोसियम स्मारकाला भेट दिली. पंतप्रधान आज पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचं सुमारे 99% विद्युतीकरण पूर्ण करत एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावर्षी मार्चपर्यंत 69,873 किलोमीटरहून अधिक ब्रॉडगेज रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण झालं होतं. या कामगिरीमुळे भारताने युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक प्रमुख देशांना मागं टाकलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ देण्यात येणारे पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 14 जून रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशनसह पाणी पुरवठा योजनांच्या अन्य कामांचा जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी काल आढावा घेतला. या योजनांच्या कामांसह पाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचं बळकटीकरण, पुनर्भरण आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसंच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोतांची नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या बापूगावमधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 12 जणांवर काल एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी बापूगावहून धानिवारी इथं साखरपुड्यासाठी जात असलेल्या टेम्पोचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. यात 14 जणांचा मृत्यू झाला. 32वं अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या 29 आणि 30 मे रोजी धाराशिव इथं होणार आहे. आमदार कैलास पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संमेलनाच्या उद्घाटक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर साहित्य जीवनगौरव पुरस्कार संमेलनात प्रदान केला जाणार आहे. चंदनशिव यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकाला देण्याचा निर्णय संमेलनाच्या आढावा बैठकीत घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश येत्या 31 ऑगस्ट पर्यंत लागू राहणार आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. अशा परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे

0: आप सुन रहे हैं 107.1 FM रेनबो। ठीक 1:30 बजे से 1:40 तक आप सुनेंगे राष्ट्रीय मराठी समाचार न्यूज स्टूडियो से।
1: आकाशवाणी मुंबई, नमस्कार। मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार। भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर। आणि नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर

0: आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि आता बातम्या विस्तृतपणे. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहस सेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं. यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. ULPGM-V3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र DRDOच्या सहकार्याने हैदराबाद इथल्या RCI या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल. यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: The government is also working towards developing a national legal metrology portal. The Indian Standard Time Dissemination Project or One Nation, One Time is being implemented in collaboration with National Physical Laboratory and ISRO to establish a robust national time.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचा आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं, असंही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या 4 दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुचेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत. सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: ആകാശവാണി എഫ് എം റെയിൻബോ 107.1 മെഗാഹെർട്സ് മ്യൂസിക്കലി യോഴ്സ്.
1: 107.1 मेगाहर्ट्ज वरती आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 2:30 झालेली आहेत, अर्थात 2:30 आहेत आणि आपल्याशी गप्पा मारायला हजर झालेली आहे मी दुहिता सोमण खीर. तेव्हा वाट कसली बघायची, चला आता सुरू करूया. चला दोस्त हो बोलू काही.

भर उन्हाळ्यातली मे महिन्यातली घामाघूम करणारी, काहीच करू नये असं वाटणारी इतकी रटाळ अशी दुपार असते आणि त्यात हिने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच असं कंटाळ्याचं इतकं निराशाजनक गाणं का बरं ऐकवलं असेल अशी प्रश्नचिन्ह आपल्या मनामध्ये निर्माण झाली असतील, तर त्याचं उत्तर असं आहे की या गाण्याच्या शेवटच्या कडव्यामध्ये याचं उत्तर आहे, कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो. म्हणजे ह्या उन्हाळ्यामधल्या ज्या दुपारी असतात की नाही त्या अशाच असतात बहुतांश वेळेला, विशेषतः लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी की ज्यांना स्वतःच्या कामासाठी किंवा इतर काही कारणांनी या दुपारच्या वेळेला बाहेर पडता येत नाही आणि ह्या दुपारी इतक्या रटाळ कंटाळवाण्या होतात की आता त्या वेळामध्ये काय करायचं असा प्रश्न पडतो. आणि कंटाळा आला असं सांगणार तरी कोणाला आणि कंटाळा आला असं म्हणणार तरी किती वेळा, खरोखरच कंटाळा आलाय हे सांगण्याचा सुद्धा कंटाळा यावा इतक्या या दुपारी अतिशय शांत आणि शिथिल अशा असतात. मग काय करावं अशा वेळेला, वेगवेगळे प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचेही

अनेकविध पर्याय आहेत, पण तरी सुद्धा या अशा वेळांना जेव्हा काहीच करावं असं वाटत नाही, तर त्यावेळेला तुम्हाला कुठल्या गोष्टीचा कंटाळा येतो, कुठल्या गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो की तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही, हेही उत्तर असेल ना तरी अगदीच छान. पण तुम्हाला नेमका कशाचा कंटाळा येतो, कधी कंटाळा येतो हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. 8657-66-10-71 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. तसंच 45-15-41-32 किंवा 45-15-41-33 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. 022 हा आहे एसटी कोड मुंबई बाहेरून किंवा मोबाईल फोनवरून संपर्क करणाऱ्या श्रोत्यांसाठी. मला तुमच्याशी गप्पा मारायचा अजिबात कंटाळा येत नाही आणि मला खात्री आहे की माझ्या गप्पा ऐकण्याचा आणि त्यांना प्रतिसाद देण्याचा तुम्हालाही कंटाळा येत नसेल.

अतिशय सुंदर असे अनेक आपले श्रोते आपल्यापर्यंत प्रतिसाद पोचवत आहेत. के राघव कुमार यांनी अतिशय म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की भारी असं उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात की माझ्या बाबतीत सांगायचं तर कंटाळ्याला लागले टाळ, त्यामुळे कंटाळ्याचा प्रश्नच येत नाही. अरे वा, क्या बात आहे. कंटाळा या शब्दालाच त्यांनी कुलूप लावून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे कंटाळा येण्याचा प्रश्नच येत नाही. गणेश जोशी आणि वंदना जोशी म्हणतात की घरात बसून कंटाळा येतो, पण रेडिओ आमचा सोबती असल्यामुळे या कंटाळ्यावरती आम्हाला सहजपणाने मात करता येते. अश्विनी वडके म्हणतात की कंटाळा आला की काहीतरी काम करायचं, म्हणजे मग तो कंटाळा निघून जातो. तर महेंद्र भाई हे आपले एक श्रोते आहेत, जे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला फोन करून जे कोणी आरजे असतील त्यांना तुमचा दिवस शुभ आणि मंगलमय जाऊ दे असं सांगत असतात. आणि ते म्हणतात की मी नियमितपणे फोन करतो आणि हे फोन करण्याचा मला अजिबात कधीही कंटाळा येत नाही. तर कंटाळ्याविषयी आज आपण बोलतोय, कंटाळ्यावरती कुठल्या गोष्टींचा कंटाळा येतो, येऊ शकतो आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी आपण काय करतो याविषयी आपण बोलतोय. तर मग चला दोस्त हो बोलू काही. तुमचा ज्या काही प्रतिक्रिया आहेत किंवा तुमचा कंटाळा नेमका कशाबद्दलचा आहे हे जाणून घेण्यामध्ये आम्हालाही रस आहे.

तर कंटाळा कोणत्या गोष्टीचा येतो आणि त्या कंटाळ्यावरती मात करण्यासाठी काय केलं जातं याविषयी आज आपण बोलतो आहोत. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये. किशोर पेडणेकर म्हणतात की रेडिओ आहेच तेव्हा कंटाळा माहितीच नाही. मंगेश म्हात्रे असं म्हणतायत की भर दुपारी न कंटाळता ऐकत आहे सुंदर गाणी आणि एफ एम रेनबो आहे म्हणून कंटाळा येत नाही. कंटाळा एका कपाटात ठेवून चावी सेफ डिपॉझिटमध्ये ठेवून दिलेली आहे. त्यानंतर नारायण सोनटक्के असं म्हणतात की एफ एम रेनबो जेव्हापासून ऐकायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून कंटाळा नाहीसा झालेला आहे. पंकज मोड म्हणतात की मला जर लोकांनी सल्ले दिले तर त्याचा खूप कंटाळा येतो आणि तो कंटाळा दूर करण्यासाठी मी एफ एम रेनबो मुंबईचे कार्यक्रम ऐकत असतो. धन्यवाद. कंटाळा आला की एफ एम रेडिओ ऐकावा म्हणजे वेळ सहज निघून जातो. सगळेच प्रोग्राम छान असतात. आता 5 वाजेपर्यंत कंटाळा बघा कसा निघून जाईल असं म्हणतायत मंगेश जोशी रोहा रायगडहून. तर ओंकार काटकर असं म्हणतात की कंटाळा म्हणजे प्रत्येकालाच नको असलेला पाहुणा. आज सकाळपासून माझ्याकडे ठाण मांडून बसलेला आहे हा न बोलावलेला पाहुणा आणि काही केल्या दूर होत नाहीये. टीव्हीवर एकही आवडीची सिरियल नाही, सिनेमा नाही, त्यामुळे वेळ बरा जाईल. वाचायला पुस्तक उचललं तर त्यातही लक्ष लागत नाहीये. पेपर वाचून झाले, सोशल मीडियावरती सुद्धा थोडंसं स्क्रोल करून झालं, पण 10-15 मिनिटं बरं वाटतं, पण मग पुढे काय करायचं हा पुन्हा प्रश्न येतोच. हा कंटाळा म्हणजे नेमकं काय? तर बराच वेळ सगळं जग संथ झालेलं असतं, काहीच घडत नाही, तेव्हा आपल्याला प्रकर्षाने काहीतरी व्हावं असं वाटतं, तेव्हा येतो तो कंटाळा. तसंही आपण करमणुकीसाठी काहीही करायला तयार असतो. कंटाळा आला की मग सगळेजण काहीतरी कर, सिनेमा पहा असं सांगून कंटाळ्याला दूर करायचा सल्ला देतात. पण मी म्हणतो की कंटाळा आलाय ना, मग बी विथ इट आणि कंटाळासुद्धा एन्जॉय करा. वा, एक वेगळाच दृष्टिकोन या कंटाळ्याकडे बघण्याचा आपल्याला ओंकार काटकर यांनी दिलेला आहे. त्यानंतर प्रणव शिंदे आपल्याला सांगतायत की गाणी छान आहेत, कार्यक्रमातली माहिती छान मिळतीये. शुभलक्ष्मी मस्तकर म्हणतात की जेव्हा काही मित्रमैत्रिणी एकाच विषयावरती बोलतात त्यावेळी मला खूप कंटाळा येतो, पण एफ एम रेनबोचे कार्यक्रम ऐकण्याचा मात्र कंटाळा येत नाही. तर मिलिंद टिपणीस म्हणतात की कुठल्याही गोष्टीची वाट बघण्याचा कंटाळा येतो, मग ते एखाद्या व्यक्तीची वाट बघणं असो किंवा कुठल्याही परिणामाची, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रिझल्ट्स, तर त्याची वाट पाहण्याचाही कंटाळा येतो. आणि त्याच्या पुढे ते असं म्हणतात की ते फोनही करत होते पण इतर काही फोन येत असल्यामुळे त्यांचा फोन उचलला गेला नाही, तर त्याच्यामुळे आपला फोन उचलला कधी जाईल याची वाट बघण्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच कंटाळा येत असणार, हो ना. प्रज्ञा मानकामे या सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. प्रकाश कुलकर्णी सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आपल्या सगळ्याच श्रोत्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा आणि त्यांच्या प्रतिक्रिया कळवण्याचा कंटाळा कधीही येत नाही याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे.

या अशा भर उन्हाळ्यातल्या उष्मा जेव्हा प्रचंड जाणवत असतो अशा दुपारी गॅसवरती काही स्वयंपाक करण्याचा किंवा एखादा पदार्थ करण्याचा कंटाळा येतो, पण जेव्हा रेडिओची सोबत असते, एफ एमची सोबत असते, तेव्हा मात्र कंटाळा येत नाही असं म्हणतायत वसुमती ठोसर. आणि काशीनाथ क्रमवंत हे आपल्याला असं सांगतात की कंटाळा हा वयसापेक्ष असतो. जसं त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं की लहान असताना त्यांचे वडील त्यांच्या वडिलांना वामकुक्षी घेण्याची सवय होती, तेव्हा यांनी सुद्धा जबरदस्तीने वामकुक्षी घ्यावी अशी त्यांची इच्छा असायची आणि दुपारी कुठेही ते बाहेर जाऊ द्यायचे नाहीत आणि त्यांच्याबरोबर शिस्तीने झोपायला लावायचे. आणि वय झाल्यानंतर आता मात्र बाहेरचं ऊन बघितल्यानंतर स्वतःलाच बाहेर पडण्याचा कंटाळा येतो. म्हणजे जेव्हा बाहेर पडायचं आकर्षण होतं तेव्हा घरात बसायला लागत होतं, पण आता मात्र स्वतःहूनच बाहेर पडण्याचा कंटाळा यायला लागलेला आहे. खरं आहे त्यांचं म्हणणं वयसापेक्ष असतं, आणि तसंही मला माझे आजोबा कायम सांगायचे की कधीही त्यांच्या समोर जर कंटाळा आला हे वाक्य आपण म्हटलं तर ते म्हणायचे की विषयात किंवा कामामध्ये बदल करा म्हणजे तुमचा कंटाळा निघून जाईल. कारण अनेकदा असं होतं ना की लहान असताना अभ्यास करायचा कंटाळा येतो, अभ्यास करायचा कंटाळा येतो, मग काहीतरी अवांतर वाचन करा, थोडा वेळ काहीतरी खेळ खेळा, तुमच्या विषयामध्ये तुमचा विचार

मध्ये बदल झाले की तुमचा कंटाळा आपोआप निघून जातो, अशी एक क्लुप्ती माझ्या आजोबांनी मला सांगितलेली होती. त्याच्यामुळे आपल्या अनेक श्रोत्यांसारखाच मला सुद्धा कंटाळा येत नाही. आणि आपल्याला कंटाळा या विषयावरती बोलण्याचा अजिबात कंटाळा आला नाही, तरीही घड्याळ मात्र आपल्याला जाणीव करून देतं की हा विषय इथेच थांबवायला हवा. 2:57 झालेली आहेत श्रोते हो. ठीक 3 आपण ऐकणार आहोत प्रादेशिक मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर आपली पुन्हा भेट 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या

0: प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणू ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
1: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचल्यानंतर मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संध्याकाळचं जेवण एकत्र केलं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा केली जाईल असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू ठेवले आहेत. धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला. सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. गोंदियात औषध विक्रेत्यांनी मुकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर जळगाव जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विविध राज्यांच्या अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्त्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक, सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच RS चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात CBIचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ആകാശവാണി എഫ് എം റെയിൻബോ 107.1 മെഗാഹെർട്സ് മ്യൂസിക്കലി യോഴ്സ്.
1: 107.1 मेगाहर्ट्झ वरती आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 3:10 झालेली आहेत. कार्यक्रम सुरू होतोय सप्तरंगी साथ, आणि या कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

0: या गलबताला पिकवा
1: तिच्या गोवाला कोकण दाखवा
0: गुनू माहेरला जाते हो नखवा
1: तिच्या गोवाला कोकण दाखवा.
2: उन्हाळ्याचे दिवस किंवा ह्या सुट्ट्यांचे दिवस म्हटले की अर्थात सुट्ट्या ह्या सगळ्यांना नसतात, केवळ शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असतात, पण तरीही मे महिना हा सुट्टीचा महिना असं एक समीकरण आपल्या डोक्यामध्ये तयार झालेलं असतं. आणि सुट्ट्या म्हटल्या की विशेषतः आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना कोकण आणि तिकडे असणारे आंबे फणस आणि उन्हाळ्यामध्ये जी काही धमाल करता येते किंवा जेही प्रत्येकाचं गाव असेल तर त्या गावाची आवर्जून आठवण होते किंवा अनेकांना पर्यटनासाठी विविध प्रदेशांमध्ये जायला सुद्धा आवडतं. तर हेच विविध प्रदेश आपल्याला अनेक चित्रपटांमधून सुद्धा बघायला मिळतात किंवा अनेकदा असं होतं की एखाद्या प्रवासादरम्यान त्या चित्रपटाची कथा उलगडली जाते. असे अनेक चित्रपट आहेत किंवा त्या चित्रपटांमधनं प्रवासाची एक वेगळीच गंमत आपल्याला कळलेली आहे. तर अशा काही चित्रपटांविषयी आज आपण बोलणार आहोत आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो वाहिनी.

हॅपी जर्नी या चित्रपटामधलं हे गाणं होतं. आणि केवळ त्या एका गाडीमधून होणारा प्रवासच नाही तर बहीण भावाच्या नात्यांचा प्रवास सुद्धा आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येतो. तसाच वन वे तिकीट नावाचा सुद्धा एक चित्रपट आहे आणि ज्याचं संपूर्ण चित्रीकरण एका क्रूजवरती झालेलं होतं आणि त्या प्रवासादरम्यान ज्या काही गोष्टी घडत जातात त्या सगळ्या गोष्टींमधून निर्माण होणारे वेगवेगळे प्रश्न आणि त्यांची मिळणारी उत्तरं ही सगळी आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळतात.

आणखीन एक असा चित्रपट ज्या चित्रपटामध्ये अख्ख्या चित्रपट भरच आपण प्रवास करत राहतो, असा एक चित्रपट म्हणजे खरं तर चित्रपट सुरू झाल्यानंतर सुरुवातीची काही मिनिटं केवळ आपल्याला शहरातले किंवा घरांमधले असे काही सीन बघायला मिळतात, पण त्यानंतर हा संपूर्ण चित्रपट एका बसमध्ये घडलेला आपल्याला बघायला मिळतो. अर्थातच तो चित्रपट कुठला आहे तुम्ही ओळखला असणारच आहे, पण तरीही त्या चित्रपटामधलं सगळ्यांनाच आवडणारं अतिशय सुप्रसिद्ध असं एक गाणं ऐकवते आणि मग बोलूया त्या चित्रपटाबद्दल.

नवरा माझा नवसाचा हा चित्रपट बघत असताना कायम ना मला एका गोष्टीची गंमत वाटत राहते की एकाच दिशेने जाणाऱ्या बसमध्ये एकाच ठिकाणी अनेकांना उतरायचं आहे पण प्रत्येकाचं उद्दिष्ट काही ना काहीतरी वेगळं आहे. नायक नायिकेला त्यांचा नवस फेडायला जायचं आहे. एक त्याच्यामध्ये प्रवासी असं कुटुंब आहे की नवस करण्यासाठी म्हणून त्यांना जायचं आहे आणि प्रत्येक जण हा आपापल्या काहीतरी वेगळा उद्देश

घेऊन त्या दिशेने प्रवास करतोय, पण सगळे प्रवासी एकाच बसमध्ये बसलेले आहेत. म्हणजे खरं तर तो चित्रपट कितीही गमतीशीर असला, कितीही विनोदी असला, तरीही एक आयुष्याचं तत्वज्ञान जर आपण म्हणायला गेलो ना, तर ते सुद्धा आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळतं की अरे इतके विविध प्रश्न आहेत प्रत्येकाच्या समोर, पण तरीही सगळे एकाच दिशेने जाणाऱ्या एकाच वाहनातून प्रवास करतायत, ज्याचं नाव आयुष्य असतं.

आणखीन एक असा चित्रपट ज्या चित्रपटामध्ये एका कुटुंबाची अनोखी सफर आपल्याला बघायला मिळते. एक पंचकोनी असं म्हणूया आपण, एक कुटुंब आहे की आई वडील, त्यांची दोन मुलं आणि घरातले आजोबा, असं हे पाच जणांचं कुटुंब आहे. आणि घरातल्या लहान मुलीवरती सगळ्यांचंच खूप प्रेम आहे. ती नृत्य निपुण आहे आणि तिच्या नृत्याविषयी सगळ्यांना आस्थासुद्धा आहे. त्याच्याबद्दलचं कौतुक

काही आहे आणि एका स्पर्धेसाठी ग्रामीण भागात मध्ये राहणारं हे कुटुंब आहे आणि एका स्पर्धेसाठी अंतिम फेरीसाठी तिची निवड होते आणि तिला मुंबईला यायचंय, पण कसं जाणार? तर त्यावरती उत्तर उपाय शोधून काढणार आहे तिचा मामा आणि तो एक गाडी घेऊन येतो आणि ह्या गाडीतून आपण जायचं असं ठरवतो. बरं, ही गाडी मुंबईला घेऊन जाईपर्यंत अनेक संकटांना तोंड द्यायला भाग पाडते आणि तरीही प्रत्येक संकटावरती मात करून ही मंडळी मुंबईला पोहोचतात. अर्थातच कथानकावरनं आपल्या लक्षात आलेला आहे हा चित्रपट कुठला आहे.

या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे याच्यामध्ये जसा त्या एका कुटुंबाचा प्रवास आपल्याला बघायला मिळतो आणि त्या प्रवासात येणारी वेगळी वेगळी संकटं आणि त्याच्यावरती मात कशी केली जाते हे जसं बघायला मिळतं ना, तसंच त्यांच्या नात्यांचा पण एक वेगळा प्रवास आपल्याला उलगडताना बघायला मिळतो. की त्या घरातला जो छोटा मुलगा आहे ज्याला पहिलवान व्हायचंय, ज्याला कुस्ती खेळायची आहे, तर हा मुलगा त्याचे संशोधन वृत्तीचे असलेले वडील आणि त्यांचे वडील म्हणजे त्या लहान मुलाचे आजोबा, हा तीन पिढ्यांमधला वडील आणि मुलांमधला जो दुवा आहे किंवा वडील आणि मुलामधलं बदलत जाणारं जे नातं आहे ते नातंसुद्धा या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि असंच वडील मुलाच्या नात्यावरती भाष्य करणारा आणखीन एक अजून असा चित्रपट आहे की ज्या चित्रपटामध्ये आपल्याला त्या नात्याबरोबरच भारत भ्रमणसुद्धा अनुभवायला मिळतं. तुम्हाला आठवतो एखादा चित्रपट कुठला आहे? आपण त्या चित्रपटाविषयी सुद्धा बोलूया या गाण्यानंतर.

ओले आले नावाचा एक चित्रपट आलेला होता. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अतिशय म्हणजे तरुण पिढीतला एक दमदार असा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या दोघांचाही प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. आणि आपल्या करिअरच्या बाबतीत, आपल्या व्यवसायाच्या बाबतीत अतिशय जीव ओतून काम करणारा आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला प्रचंड यश मिळालं पाहिजे आणि त्या यशाच्या आणि धनाच्या पैशाच्या मागे धावणारा हा मुलगा. आणि वडील मात्र या विचाराचे आहेत की कुठेतरी त्याला शांतता मिळायला हवी, त्याच्या जीवाला कुठेतरी एक समाधान मिळायला हवं. आणि म्हणून त्याला त्याच्या त्या सगळ्या धावपळीच्या जगातून ते बाहेर काढून कुठेतरी दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच ते दोघं भारत भ्रमणावरती निघतात. दोघांचे अतिशय वेगळे असलेले स्वभाव तरीही दोघांचा एकत्र प्रवास जेव्हा सुरू होतो तेव्हा त्या दोघांना एकमेकांबद्दलच्या अनेक छान बऱ्या वाईट गोष्टी कळत जातात आणि त्यांचा जो नात्याचा प्रवास असतो तो अधिक गहिरा व्हायला लागतो.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: चित्रपटामधल्या प्रवासाचा आढावा घेता घेता 3:55 झालेली आहेत. तेव्हा हा प्रवास अर्थात सप्तरंगी साथचा हा प्रवास आपल्याला आता इथेच थांबवावा लागणार आहे. ठीक 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट सांजेच्या पारी. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. ठीक 3:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक बातम्या. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत न्यायालयानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी औषध विक्रेत्यांनी निदर्शनही केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 118 अंकांची वाढ झाली आणि तो 75,318 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,659 अंकांवर बंद झाला. आणि याबरोबरच ठळक बातमीपत्र इथेच संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: राम राम मंडळी, कसं काय? बरं आहे ना? समद 101.7 MHz एफ एम रेनबोच्या पारावरती सांजच्या पारी आपली झक्क बैठक जमलेली आहे. बघा, मी तुम्हा सर्वांचं या सांजेच्या पारी स्वागत करते. आता लई दिसांनी आपली या पारावरची बैठक रंगली आली आहे, पर कसं आहे आज लई गडबड आहे. आता कसची म्हणून काय विचारता, इसरलात काय? हां,

आता कोणचा महिना चालू आहे? मेचा महिना चालू आहे, होय का नाही? मग समद्या पोरांना शाळेमधल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या समद्यांना सुट्ट्या पडलेल्या असतात, तेव्हा समधी पाहुणी गावाकडेच यायची न का? तेव्हा सुट्ट्यांची मजा एन्जॉय करायला झक्कपैकी आमच्या गावी बी पाहुणी आलेली आहेत, आमच्या घरी बी पाहुणी आलेली आहेत, तेव्हा मधी मधी त्यांच्याकडं बी ध्यान द्यावं लागतंय ना का? आणि आज कसं झालंय, म्हणायला आपल्या गप्पा पारावर आहेत, पण खरं म्हणजे कसं आहे, घरांच्या अंगणामध्येच जमलाय गप्पाचं फळ। तेथून आता काय झालंय, चायचा टाइम झालेला आहे, तेव्हा समद्यांच्या चहा पाण्याची बी गडबड आहे, तेव्हा या चहा पाण्याची गडबड, आपल्या गप्पा, असं समजा आता एकीकडे एकीकडे असं सुरू राहील बघा।

हां हॅलो हॅलो, काय म्हणतीस? नाही गं बाई, आज नाही जमायचं. आणि मी काय सांगती, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, हे बघ, मला काय पुरा हप्ता जमायचा नाही मिटिंगीला यायला. अगं मी सांगितलं होतं नाही का पहिलेच, का ह्या हप्त्यामध्ये घरी पाहुणी यायची, तेव्हा मिटिंगी बचत गटाला सुट्टी. आणि आता आपलं बरंचसं काम चांगलं आटपत बी आलंय. अगं पोरांना नसती का शाळेला सुट्टी, तशी आपण बी घेऊया ना सुट्टी. जा जा, हा जा, तू पण जाऊन ये माहेरी. कवा आपण पाहुणचार करावा, कवा आपण पाहुणी व्हावं.

भाई ग हा काऊन रडाय लागला ग छोटू? आ छोटू शांतो शांतो बेटा शांतो, काय झालं? काय पाहिजेले तुला? अच्छा अच्छा अच्छा असं आहे काय? अगं मग देखी त्याला खायला भूक लागली असन, रडायचं काऊन बाळा? रडू नको रडू नको. आणि हे काय आहे, तू ब्यागा बिगा भरून कुठं चाललीस अगं एवढ्यात? 4-5 दिवस तर राहणार होतीस ना, 2 दिवस पण नाही झाले अजून, एवढी कशा पै घाई आहे? अगं काय कमी जास्त झालं का आमच्याकडून? आमचा पाहुणचार तुला आवडला नाही का? आणि तसं असेल तर सांग की मोकळेपणी, काय पोराला लागतं करू ना आपण. आणि होई ग, काय म्हणतेस, हापिसातून फोन आला होता? अगं बाई बर, पण तू जाय मग एकटी, छोटूला तर शाळेला सुट्टी आहे ना, मग तेला राहून दे की इथेच, तो काय पाहुणा थोडीच आहे.

तेव्हा आता आमच्या या छोटूला रडाया काय झालंय सांगू का? भूक बिक म्हणजे ते एक कारण झालंय, पर कसं आहे का, ही जी आली आहे ना म्हणजे छोटूची मम्मी, ती माझ्या बहिणीच्या जावची पोरगी. हां, तर तिचा मला कवा धरणं फोन येऊन राहिला होता का मला राहायला यायचंय, मला राहायला यायचंय. तेव्हा ती आली होती राहायला इकडं गावाकडं. पर आज काय झालं का, तिच्या हापिसातून फोन आलाय का कोण त्यांच्या हापिसामध्ये साहेब लोक येणार आहेत परदेशामधले. तेव्हा आता उद्याच्या उद्या हापिसात जावं लागल. सुट्ट्या बिट्ट्या कुणाच्या हाय ती त्या काय त्या कॅन्सल करून टाकायच्या. तर पोरगी निघाल्या आता लगेच. पर काय आहे ना, तिचा छोटू आहे, तिचं लेकरू आहे ना लहान, त्याला रमतंय हिथं, नाहीच जायचं घरी म्हणून त्याने रडारड लावली. पाय आता काय करावं, आई बिना राहणार बी नाही, सवय नाही ना त्याला. पर पोराचं तोंड एवढंसं झालंय बघा, काय करणार आता.

ये छोटू एवढंसं तोंड करून बसले आणि ह्या पोरापोरींचा आतमध्ये काय चाललंय बाई आता स्वयंपाक घरात. अय पोरालो, काय पाहिजेलाय तुम्हाला? काय हवंय मला सांग, मी देते. काय बाई मलाच खाऊ करून देणारात? एवढं काय मोठे हात काय तुम्ही? हा आणि मला एकटीलाच देणार आहे का? काय तो तुमचा खाऊ बिऊ काय हाय तो? आणि घरातली बाकीची माणसं बोंबालतील ना, मग त्यांना नाही द्यायचं होय. पर काय करताय काय तुम्ही बया? भेळ करायला लागलोय वय तुम्ही. पर येते का तुम्हाला? आणि ते कांदे टमाटे फरसाणी बी आहे का घरात? आणलं का? अगो बाई तुमच्याकडे कुठून आलं सामान? आव काय दाजी, तुम्ही बी कमाल करता, पोरांना कामाला लावता वय. आव मी केलं असतं की आव. पर दाजी पोरालाही खुश आहेत बघा तुमच्यावरती. तुम्ही काय मस्त मस्त गोष्टी आणि काय गाणी बी सांगायला लागलाय ते ना, तेव्हा पोरं मजेत असतंय एकदम. उद्या काय समजा पोरांना काय डोंगर चढायला घेऊन जाणार आहे काय? हा खरी सुट्टीची मजा घ्यायला लागलीत बघा पोरं. कसं आहे आम्ही कधी कवा काय म्हणलो ना का काम आहे चला ते येत नाहीत, पर आता तुम्ही गंमत म्हणून घेऊन जायला लागलात ना तेव्हा येतील बघा. तुम्ही त्या शहरामध्ये नाही का शिबिर असतात तशी तुम्ही इकडं बी का नाही चालू करत? पोरांना गावातला निसर्ग बी बघायला भेटेल आणि काय काय नवीन गोष्टी बी काय म्हणतील काय? कशा आहे आयडिया? हां

मस्ते आए जोर जोरान धरून काटवट घट्ट डाळ रांधली कोणी कतिमली कणिकेचा केला उंडा कणिक घालते पूर्णा मंदी होईल का सैपाक आउंडा सांगा सांगा होईल का सैपाक आउंडा

गेलो होतो खेड्यात, गेलो होतो खेड्यात पाटलाच्या वाड्यात, गेलो होतो खेड्यात पाटलाच्या वाड्यात, सापडलो तिड्यात, सापडलो तिड्यात, नार दिसली पन्नास, नार दिसली पन्नास, तर भरली माझ्या मनात, भरली माझ्या मनात, तर मागणी घातली क्षणात, लग्न झालं जन्नात.

हा हॅलो हॅलो बोल ग आ कशी काय तुला मावशीची आठवण आली बाई? अव कवा तरी येव मावशीकडं, सुट्ट्याच्या टायमाला एवढी पाहुणी येत्यात, तू तर घरचीच आहेस, तुला काय आवतान द्यायला होय काय? आ खरंच यायला लागलीस काय? फार बरं होतंय, मग उद्याच येतीस काय? अगं आपला छोटू बी आलाय इथं सुट्टीला, पर त्याच्या आईला फोन आला ना तिच्या हापिसातून, तर आता आजच निघायचं म्हणत होती. हे काय तिच्या सामानाची बांधा बांधत चालू आहे, पर आपला छोटू इथंच राहायचं म्हणून रडं लावलंय निसत. आता कसं होईन, तू आलीस म्हणजे त्याची नेहमीच्या माणसातली आहेस नव का? तर तुझ्या पोरांचं आणि त्याचं बी जमतंय, मग सांगते मी तिला. हा मग बरंच होईन तर. हा आजची रात कशी बेशी काढल ना व. हा ये ये, तू ये, मी वाट बघते आणि तिला बी सांगते, म्हणजे छोटूला बी राहता येईल नव का? हा

0: आज हरिला।
1: चला मंडळी, एक बरं झालंय बघा का, छोटूची मावशी यायला लागली उद्याला। तेव्हा कसं आहे आता आजच्या रात्रीचं काय ते बघून घेऊ आम्ही। पर आज त्याची आई तर निघाली घरी, तरी पण तो राहणार आहे इथंच। हां तेव्हा बाकी पोरं बी खुश झाली तर ऐकून। कसं आहे ना का, लहान्या पोरांना जरा चार माणसामध्ये राहायची सवय लागली म्हणजे चांगलं असते। कवा कवा घरातल्यापेक्षा पण शाण्यासारखी वागतेत, खरं आहे ना हो का। हां आणि कसं आहे, हिथं शहरामध्ये मोकळ्यांनी खेळायला बागडायला काय भेटत नाही। इकडं कसं, मोकळ्या हवेत खेळतात ती, बागडतात ती, तब्येती बी एकदम तंदुरुस्त करून जातात मग। आणि पुढच्या सुट्टीला पुन्हा येयाची वड बी लागते।

मंडळी समद्या पोरांनी मिळून ना मस्त पैकी भेळ बनवलेली आहे बघा, एकदम चटकदार झाली आहे. आता आम्ही समधी गप्पा टप्पा करत इथं भेळ खातोय अंगणामध्ये. हां तवा आता जरा पाहुण्यांना सांगते बी गप्पा करायला होयात ना. हां तुम्ही बी तुमच्याकडं कुणी पाहुणी आली असतील तर त्यांच्या संगत, किंवा तुम्ही कुठं पाहुणी म्हणून गेलेले असाल तर त्यांना बी सांगा काय FM रेनबो ऐका म्हणून.

0: बाई साहेबांना करीन म्हटलं चांगलं चुंगलं, बाई साहेबांना करीन म्हटलं चांगलं चुंगलं, पण सारत्या पणी गाडग उलट टांगलं, आंधळी दूध तूप लोणी अंगावर सांडलं, मी काय चांगलं चुंगलं करण्यासारखी नव्हती होई,
1: बाई सबाल्या सबाई सबाल्या
0: गाडग्यात तू बघा की डोट्यात बघा,
1: काय करू बाया सबाई सबाल्या,
0: बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या, बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या, पण कासाराच्या मोडल्या टांगड्या, मी काय बांगड्या भरण्याजोगी नव्हती वाई,
1: बाईचा बाल्या तबाईचा बाल्या
0: गाडग्यात बघा की लोटक्यात बघा.

म्हटलं चुळी, बाईसाहेबांना घेईन म्हटलं चुळी, पण जळी शिंप्याची आळी, मी काही चुळी घेण्याजोगी नव्हती.

म्हटलं लुगड पण कोष्ट्याच दुकान नव्हतं उघड. मी काय लुगड घेण्याजोगी नव्हती वय. बायचा बायचा बाय.

घुशीन पळावली फणी मी काय वेणी घालण्या जोगी नव्हती वही बायचा बाल्याचा बायचा बाल्या बाल्या बाईसाहेबांना घ्यावं म्हटलं डोरलं बाईसाहेबांना घ्यावं म्हटलं डोरलं पण सोनाराच डोकं फिरलं मी काय डोरलं घेण्या जोगी नव्हती वही बायचा बाल्याचा बायचा बाल्या बाईसाहेबाच्या पोराला करीन म्हटलं बाळा

तेव्हा तुमच्याकडं कुणी पाहुणे घेऊन आली असतील तर अशी काही कारणं देत बसू नका बर का, हा चांगला पाहुणचार करा त्यांचा बरं. मग अशी ते सांगायचं राहिलंच की का ठीक पाच वाजतेला तुम्ही ऐकणार आहात मराठी बातम्या. आणि मग काय म्हणायचं आहे, हाय ना लक्षात, लव यू जिंदगी. हा ती शर्मिंताई आलेली आहे तर तिच्या सांगती म्हणा लव यू जिंदगी. आणि मी जाते आता भेळ खायला. हां.

श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जियो मेलोनी यांच्याशी आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी होते. दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महा इम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 118 अंकांची वाढ झाली आणि तो 75,318 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,659 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा. कागज

0: न्यूज नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला नागपूरसह विदर्भात प्रतिसाद. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू. आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट. वर्ध्यात 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आता ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमातून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे. आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांचे मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं गरजेचं आहे. आपल्या शेजारील काही देशांमध्ये अल्पसंख्याकांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्या देशांवर विविध संकटं निर्माण झाली असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर नागपुरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरवर्षी विविध अल्पसंख्याक आयोगांना आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करावा लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
2: महाराष्ट्र में या पूरे देश में जितने भी माइनॉरिटी कमीशन है सबको अपना अपना एक साल का जो रिपोर्ट कार्ड है वो सरकार के पास पेश करना है. अब हर साल दिल्ली में एक कॉन्फ्रेंस होगी जहां पर सारे देश के माइनॉरिटी जो कमीशन है वो अपनी अपनी रिपोर्ट करेंगे. सरकार का क्लियर संदेश है कि माइनॉरिटी के जो जितने भी बच्चे हैं उनको अच्छे से अच्छा पढ़ाया जाए, उनको हॉस्टल्स की सुविधाएं दी जाए. जितने भी कलेक्टर ऑफिस में माइनॉरिटीज बोले तो ऐसा इस देश में समझा जाता था कि सिर्फ और सिर्फ मुसलमान होता है, ऐसा बिल्कुल नहीं है. इसमें 6 कम्युनिटी आती है, उन सबके लिए काम करना है.
0: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचं आवाहन खान यांनी केलं. नवी दिल्ली इथं झालेल्या परिषदेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी

आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावे अशी मागणी संघटनेनं केली. नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं संविधान चौक इथं सकाळी निदर्शनं करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचं उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचं प्रमाण वाढण्यास खतपाणी मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यात ऑनलाईन फार्मसी आणि बेकायदेशीर औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून मूक रॅली काढत निषेध नोंदवला. अकोला शहरासह जिल्ह्यातले 2500 अधिक औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले. मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही निवडक औषधी दुकानं सुरू ठेवण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील 2540 थोक आणि रिटेलर औषध विक्री केंद्र चालक बंदमध्ये सहभागी झाले. काळ्या फीत बांधून त्यांनी निषेध नोंदवला. या बंदच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. गोंदियातील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर विवेक येळे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्य आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयीसह एकूण 10 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दरम्यान डॉक्टर विवेक येळे यांना निलंबित करण्यात आलं असून न्यू बालाजी हॉस्पिटलचा परवाना रद्द करून सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलंय. पोलिसांनी 2 बालकांची सुटका करून त्यांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केलंय. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. दरम्यान नीट यूजी फेर परीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहे. दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार 46.7 सेल्सिअससह आज वर्धा जिल्हा विदर्भात सर्वात उष्ण ठरला आहे. वर्धा पाठोपाठ नागपूर इथं 45.6 सेल्सिअस, चंद्रपूर इथं 45.4 तर गडचिरोली इथं 45.2 सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांपैकी अकोला इथं 44, अमरावती इथं 44.6, गोंदिया इथं 43 तर बुलडाणा जिल्ह्यात 40 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथं 24 ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. 2 प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली आहे. कसोटी आणि एक दिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एक दिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलंय. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालंय. एक दिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे.
आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला वेग आला असून शहरातील 6 मोठ्या आणि 10 लहान नाल्यांच्या स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. मनपा आयुक्त अखनुरी नरेश

यांनी 15 जूनपूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. सध्या 126 कर्मचारी, 3 JCV आणि 2 पोकलेनच्या मदतीनं गाळ आणि कचरा काढण्याचं काम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात मृद आणि जलसंधारण विभागाच्या विविध योजनांचा जिल्हास्तरीय आढावा जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील 100 गावांमधील 99.89% कामं पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला नागपूरसह विदर्भात प्रतिसाद. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू. आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट, वर्ध्यात 46.7°C तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महा इम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक साठवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जीरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला. सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. IPL क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा. कागज

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा। द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत

0: आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 नीचांकी पातळीवर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले. भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं.
1: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं. हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है. मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है. हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और ब्लू इकोनॉमी पर काम करेंगे.
0: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टन्टिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत. तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. ख्रिस्तोदोलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणे

नवीन विकसित भारत जी रामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला. जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला. परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. यंदा GDP मध्ये किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये 1.7% वाढ झाली जी मार्चमधील 1.2% जास्त आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली. IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 46.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपये नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 21 मे, वार गुरुवार, पहाटेचे ठीक 5:05 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. मंगलमय दिवसाची मंगलमय सुरुवात करूया.

पहाटेचे ठीक 5:22 होत आहेत. श्रद्धा आणि कृती. श्रद्धा आवश्यक आहे, पण तिला कृतीशीलतेची जोड द्यायला हवी. श्रद्धा, सबुरी आणि विश्वासावर तर आजचं जग कायम आहे, पण यामध्ये तुमची एखाद्या गोष्टीवर मनुष्य भावभक्ती किंवा देवावर श्रद्धा आहे म्हणून जर बसून राहाल किंवा तुमच्यातल्या कृतीशीलतेला सुट्टी द्याल तर अशी श्रद्धा काही उपयोगाची नाही. कारण तुमच्या श्रद्धेला जर कृतीशीलतेची जोड नसेल तर ती अंधश्रद्धा ठरू शकते. कुठे ना कुठे श्रद्धा ही असायलाच हवी, कारण श्रद्धा ही आपल्याला निर्भय बनवते. आपल्या कुठल्याही कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक तसंच क्रीडा आणि इतर कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी, यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला ऊर्जा देत असते. प्रचंड उर्मी, उत्साहाबरोबरच आपलं मनोबलसुद्धा वाढवत असते. त्यासाठी श्रद्धा आणि कृतीची योग्य सांगड घालायला हवी आणि हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवायला हवं.